0: वेणुधुनी 90.4 FM KLE गणसू तुम्ही ऐकत आहात संस्कृतम वदामः हा कार्यक्रम ऐकण्याची वेळ झाली आहे. मनीषा तुमच्या सोबत आहे. हा प्रोग्राम आपण ऐकणार आहोत चारुहासिनी भावे यांच्या सोबत.
1: नमो नमः. वयम शृण्वंतः स्मः वेणुध्वनिः FM 90.4 KLE कनसू. संस्कृतं वदामः कार्यक्रमे सर्वेषां हार्दं स्वागतम्. अहम् अस्मि चारुहासिनी भावे. एपिसोड 34 प्रथमं प्रार्थनां वदामः. ॐ श्री गणेशाय नमः.

आतापर्यंत आपण संस्कृतम वदामः हा कार्यक्रम ऐकला. चारुहासिनी भावे यांच्याकडून हा कार्यक्रम सादर करण्यात आला होता. कसा वाटला अभिप्राय जरूर कळवा. त्यासाठी नंबर आहे 9019904904. मनीषा पुणा असेलच उद्याच्या कार्यक्रमामध्ये, पण तोपर्यंत ऐकत राहा वेणुधोनी 90.4 FM KLE कणसू. नमस्कार.

नमस्कार आणि मनीषाकडून शुभ सकाळ सुद्धा. तुम्ही ऐकत आहात वेणुधुनी 90.4 FM KLE कणसू आणि भक्तिमय सकाळ. आज आहे बुधवार 23 सप्टेंबर 2026 आणि सर्वात आधी आजचा सुविचार. प्रत्येकाला ऐकून घेणे ही सुद्धा एक सेवा आहे, कारण समजून घेण्याची सुरुवात ऐकण्यापासून होते. आता आजचे दिनविशेष आणि त्यामध्ये जागतिक स्तरावरती काय घडलं ते पाहू. कोलकाता ढगफुटी झाली आणि पश्चिम बंगालच्या कोलकात्यात ढगफुटीमुळे आलेल्या पुरामध्ये किमान 12 लोकांचं निधन झालं. कोरोना रोगामुळे 2 वर्षाच्या बंदीनंतर भूतानने आंतरराष्ट्रीय पर्यटकांसाठी पर्यटन पुन्हा सुरू केले. दिवस होता आजचा, साल होतं 2022. थॉमस कुक ग्रुप कंपनी या प्रसिद्ध कंपनीने दिवाळखोरी जाहीर केली. किमान 6 लाख प्रवासी ग्राहक जगभरात अडकले. घटना आजचीच आहे, साल होतं 2019. सौदी अरेबियामध्ये हेजाज आणि नेजडचे राज्य मिळून एकत्रीकरण पूर्ण झाले. दिवस होता आजचा. नेपच्युन ग्रह अर्बेन ली वेरियर यांनी नेपच्युन ग्रहाचा शोध लावला. गणिती आकडेमोड करून शोध लागलेला हा पहिला ग्रह आहे. आता आजचे जन्मदिवस पाहू. कुमार सानू भारतीय पार्श्वगायक. 1990 दशकात हिंदी चित्रपट संगीतात विशेष लोकप्रियता मिळवणारे प्रसिद्ध गायक. पद्मश्री, सलग 5 फिल्मफेअर पुरस्कार प्राप्त. यांचा जन्म आजचाच आहे. तनुजा हिंदी व बंगाली चित्रपटांमधील अभिनेत्री, प्रसिद्ध अभिनेत्री नूतनची धाकटी बहीण आणि काजोलच्याही फिल्मफेअर पुरस्कार प्राप्त, फिल्मफेअर जीवन गौरव पुरस्कार प्राप्त यांचाही जन्म आजच्याच दिवशीचा. रामधारी सिंह दिनकर हिंदी कवी, निबंधकार, स्वातंत्र्यसैनिक, संसद सदस्य, राष्ट्रकवी म्हणून प्रसिद्ध साहित्यिक व्यक्तिमत्व, पद्मभूषण, साहित्य अकादमी, ज्ञानपीठ पुरस्कार प्राप्त यांचाही जन्म आजच्याच दिवशीचा. आसिमा चॅटर्जी भारतीय रसायनशास्त्र, पद्मभूषण, शांतीस्वरूप भटनागर पुरस्कार प्राप्त यांचाही जन्म आजचाच आहे. प्रेम चोप्रा 6 दशकांच्या कारकिर्दीत 380 अधिक चित्रपटांमध्ये भूमिका साकारल्या. हिंदी चित्रपट अभिनेते, फिल्मफेअर जीवन गौरव पुरस्कार प्राप्त यांचाही जन्म आजचाच आहे. हे होते आजचे दिनविशेष आणि आता एक छानसं भक्तिगीत ऐकत राहा वेणुधुनी 90.4 FM KLE कणसू भक्तिमय.

आलेली आहात आणि आता आपण आध्यात्मिक विचार ऐकू. श्रोते, आजच्या दिवसाच्या निमित्ताने आपण ऐकणे आणि समजून घेणे या दोन सुंदर गुणांवर विचार करूया. आपण अनेकदा बोलण्याला महत्व देतो, पण खरे नाते मजबूत करण्यासाठी चांगला श्रोता असणे तितकेच आवश्यक आहे. एखादी व्यक्ती दुःखी असताना तिला मोठे भाषण नको असते. कधी कधी फक्त कोणीतरी शांतपणे तिचे बोलणे ऐकावे एवढीच अपेक्षा असते. आपल्या भारतीय संस्कृतीत श्रवण या संकल्पनेला विशेष महत्व आहे. ज्ञान मिळवण्याची पहिली पायरी म्हणजे ऐकणे होय. गुरूंचे मार्गदर्शन ऐकणे, वडीलधाऱ्यांचे अनुभव ऐकणे, संतांचे विचार ऐकणे आणि आपल्या अंतर्मनाचा आवाज ऐकणे ही देखील आध्यात्मिक साधना आहे. आज आपण एक सुंदर संकल्प करूया. मी फक्त बोलण्याचा नाही तर समोरच्या व्यक्तीला समजून घेण्याचा प्रयत्न करेन. एखाद्या व्यक्तीच्या मर्यादेकडे पाहण्याऐवजी तिच्या क्षमतेकडे पाहूया. कुणाला ऐकण्यात अडचण असेल, कुणाला बोलण्यात अडचण असेल किंवा कुणी सांकेतिक भाषेत संवाद साधत असेल, आपण त्यांच्याशी संवाद साधण्यासाठी स्वतः एक पाऊल पुढे टाकूया. कारण देवाने प्रत्येकाला वेगवेगळी क्षमता दिली आहे, पण प्रत्येकाला सन्मानाने जगण्याचा अधिकार दिलाय. हीच खरी मानवसेवा आणि हीच खरी भक्ती होय. हे होते आजचे आध्यात्मिक विचार आणि आता एक छानसं भक्तिगीत ऐकत राहा. 90.4 FM KLE कणसू भक्तिमय सका.

भक्तिमय सकाळमध्ये पुन्हा एकदा स्वागत आहे. के एल वेणू धोनी 90.4 एफ एम वरती तुम्ही ट्यून इन आहात. आणि आता आपण आजचं राशी भविष्य ऐकू. सुरुवात करते मेष राशीपासून. आज कामात उत्साह राहील. एखादे महत्वाचे काम पूर्ण करण्यासाठी पुढाकार घ्या. बोलताना संयम ठेवा. वृषभ रास. आर्थिक बाबतीत नियोजन आवश्यक आहे. अनावश्यक खर्च टाळा. कुटुंबातील व्यक्तीचा सल्ला घ्या, उपयोगी ठरेल. मिथुन रास. संवादातून नवीन संधी मिळू शकते. विद्यार्थ्यांसाठी अभ्यासात सातत्य ठेवण्याचा दिवस आहे. कर्क रास. कुटुंबातील वातावरण आनंदी ठेवण्याचा प्रयत्न करा. एखाद्या जवळच्या व्यक्तीचे म्हणणे शांतपणे ऐका. सिंह रास. नेतृत्वाची संधी मिळू शकते. आत्मविश्वास ठेवा. मात्र इतरांच्या मतांचा आदर करणेही महत्वाचे आहे. कन्या रास. बारकाईने केलेले नियोजन फायदेशीर ठरेल. आरोग्यासाठी नियमित दिनचर्या कडे लक्ष द्या. या होत्या सहा राशी. आणि आता आणखीन एक छानसं भक्तिगीत ऐकत राहून धोनी 90.4 FM KLE कणसू भक्तिमय.

भक्तिमय सकाळमध्ये पुन्हा एकदा स्वागत करते. केली बनू धोनी 90.4 FM वरती तुम्ही ट्युनिंग आहात आणि आता आपण पुढच्या 6 रश्मी ऐकूच्यामध्ये तुळजास. नात्यांमध्ये समतोल राखा. गैरसमज टाळण्यासाठी स्पष्ट आणि प्रेमळ संवाद साधा. वृश्चिक रास. एखाद्या जुन्या विषयावर नवीन दृष्टिकोनातून विचार करण्याची संधी मिळेल. घाईने निर्णय घेऊ नका. धनुरास. ज्ञान आणि अध्यात्माकडे मन वळेल. वाचन किंवा एखाद्या नवीन विषयाचा अभ्यास करण्यासाठी वेळ द्या. मकर रास. कामाच्या जबाबदाऱ्या वाढू शकतात. योग्य नियोजन केल्यास कामाचा ताण कमी होईल. कुंभरास. सामाजिक कार्यात सहभागी होण्याची संधी मिळू शकते. तुमच्या छोट्याशा मदतीचा इतरांना मोठा फायदा होऊ शकतो. आणि शेवटची मीन रास. मन शांत ठेवण्यासाठी प्रार्थना, ध्यान किंवा नामस्मरण करा. कुटुंबियांशी प्रेमाने संवाद साधा. हे होतं 12 राशींचं भविष्य. तुम्ही एकत्र गणू दोन्ही 90.4 FM KLE गणसू भक्तिमय.

भक्तिमय सकाळमध्ये आता मी निरोप घेणार आहे, पण जाण्यापूर्वी आजच्या पुण्यतिथी पाहू. भूपेश पांड्या भारतीय चित्रपट अभिनेते यांच्या आज पुण्यतिथी. स्वामी दयानंद सरस्वती भारतीय भिक्षू आणि तत्वज्ञ यांची पुण्यतिथी आज. के लाल जादूगार यांची पुण्यतिथी आजच्याच दिवशी. डॉक्टर आचार्य रामण्णा शास्त्रज्ञ अणुऊर्जा आयोगाचे चौथे अध्यक्ष यांची पुण्यतिथी आजच आहे. गिरीश घाणेकर मराठी चित्रपट जाहिरातपट निर्माते यांची पुण्यतिथी आजचीच. मामा वरेरकर नाटककार यांची पुण्यतिथी आजच आहे. ग्रँड डफ मराठ्यांचा इतिहास लिहिणारे ब्रिटिश अधिकारी यांची पुण्यतिथी आजचीच. या होत्या आजच्या पुण्यतिथीने. आज सोबत मनीषा निरोप घेते, उद्या पुन्हा येईनच, पण तोपर्यंत तुम्ही ऐकत रवणू धोनी 90.4 FM KLE कणसू.

0: नमस्कार, तुम्ही ऐकत आहात वेणुध्वनी 90.4 FM KLE कनसू. स्वस्त मन निरोगी शरीर या सिरीज प्रोग्राम मध्ये मनीषा तुमचं स्वागत करते. या प्रोग्राम मध्ये आपण डॉक्टर अमा मराठे यांना ऐकणार आहोत, ज्या एक मनोविकास आणि मानसोपचार तज्ञ आहेत. लगेचच कार्यक्रमाला सुरुवात करते. ऐकत रहा वेणुध्वनी 90.4 FM KLE कनसू.
1: नमस्कार, मी डॉक्टर अमा मराठे, मनोविकार आणि मनोविकास तज्ञ. मानसिक आरोग्य संदर्भात आज आपण भावनिक बुद्धिमत्तेबद्दल चर्चा करणार आहोत. भावनिक बुद्धिमत्ता अधिक तितकी तणावग्रस्तता कमी. भावनिक हुशारी म्हणजे तुमच्या भावना अक्कल हुशारीनं उपयोगात आणता येणं. भावनांची स्वतःच्या आणि इतरांच्याही समज आणि उमज, उपयोजन आणि व्यवस्थापन करण्याची क्षमता म्हणजे भावप्रज्ञा किंवा भावनिक बुद्धिमत्ता, इमोशनल इंटेलिजन्स. आणि त्याचं मापन म्हणजे इमोशनल कोशंट, EQ. माणसाचं एकमेकाशी वागण्याचं कौशल्य किंवा माणसामधलं मानसशास्त्र म्हणजे सोशल इंटेलिजन्स किंवा सामाजिक बुद्धिमत्ता. आणि त्याचं मापन म्हणजे सोशल कोशन, SQ. माणसाचं यश आणि सुख दोन्हीही बुद्ध्यांकावर म्हणजे IQ वर फक्त 20% आणि इतर गोष्टींवर, विशेषत भावनिक आणि सामाजिक बुद्ध्यांकावर 80% अवलंबून असतं. जगात तीनच गोष्टी आहेत, आपण स्वतः, इतर व्यक्ती आणि परिस्थिती. यात काहीतरी न्यून किंवा धोका, असुरक्षितता यांची जाणीव होते तेव्हा ताण येतो. ज्यांचा EQ SQ चांगला असतो ती माणसं अर्थातच कौशल्यानं स्वतःला, इतरांना आणि परिस्थितीला मॅनेज करणं, त्यातील समस्या ओळखणं आणि त्यावर चपखल उपाय शोधून मात करणं हे सहज करू शकतात. अर्थातच तणावग्रस्तता टाळू शकतात.

0: इमोशनल इंटेलिजन्स साठी 5 मूलभूत क्षमता मानल्या गेल्या आहेत. 1 स्वतःला ओळखणं, 2 स्वतःला मॅनेज करणं, 3 समाजातील इतर लोकांना ओळखता येणं, समाजातील लोकांना अथवा नात्यांना मॅनेज करणं, आणि 5 समानुभूती. आपण स्वतः एखादी भावना अनुभवली नसली तर तीच भावना दुसऱ्याला वाटते आहे हे कसं समजून घेता येणार. त्यामुळंच इमोशनली इंटेलिजंट असण्यासाठी आधी स्वतःच्या भावनांचं विश्लेषण करता येणं अतिशय गरजेचं आहे. उदाहरणार्थ, आगीत हात होरपळतो, भासतो आणि आगाग होते, हा अनुभव घेतल्याशिवाय तो त्रास दुःख निवारणासाठी काय करायचं हे कसं कळणार. भाजल्यामुळे नेमकं काय आणि कसं वाटतं ते पुस्तकात वाचून ऐकून किंवा बुद्धी आणि विचार वापरून कल्पना करणं यापेक्षा प्रत्यक्ष अनुभव फार वेगळा असतो. भावनांचा अनुभव घेणं आणि त्या ओळखणं यात खूप मोठा फरक आहे. आपण सर्वजण भावनांचा अनुभव घेतो पण फार थोडे जण त्या भावना प्रत्यक्ष ओळखतात. जी माणसं स्वतःच्या भावनांचा अनुभव घेतात, त्या ओळखतात आणि त्यांच्या मनात स्वतःच्या भावनांबाबत स्पष्टता असते, त्यांची भावनिक बुद्धिमत्तेची पातळी उच्च असते, म्हणजेच इमोशनल कोशंट किंवा EQ जास्त असतो. तुम्ही तुमच्या भावना ओळखू शकत असाल तर तुम्ही तुमच्या भावनांचे नियंत्रणही करू शकता आणि इतरांच्या भावनाही ओळखू शकता किंवा सह अनुभूती समानुभूती घेऊ शकता, जेणेकरून तुमची सामाजिक बुद्धिमत्ताही वाढते. यालाच SQ किंवा सोशल कोशन म्हणतात. इतरांना काय वाटतं हे जाणण्याची क्षमता म्हणजे सह अनुभव. बोलल्या जाणाऱ्या शब्दांच्या विरुद्ध असणाऱ्या ही निशब्द सूचना वाचता येण्याची क्षमता ही माणसाच्या मनात आणि परिस्थितीत खरोखर काय घडतं आहे हे समजण्यासाठी मदत करते, त्यामुळं ताण येत नाही. लक्षात घ्या, ही क्षमता म्हणजे तुमची करिअर, मैत्री, विवाह, प्रेम, नातेसंबंध, मुलांचं संगोपन, नेतृत्व, व्यवस्थापन, व्यावसायिक क्षेत्र यातील यशाची गुरुकिल्ली आहे. सोशल कोशन किंवा SQ हे सोशल इंटेलिजन्स म्हणजे सामाजिक बुद्धिमत्ता मोजण्याचं साधन आहे. यात 100 हे सरासरी गुण मानले जातात. सर्वसाधारण लोकांचा SQ 85 ते 115 असतो. 140 पेक्षा SQ जास्त असलेली माणसं सोशली इंटेलिजंट समजली जातात. SQ 85 पेक्षा कमी असला तर माणसाला मित्र जमवायला, संवाद साधायला तितकसं जमत नाही. सहज नोकरी मिळत नाही, मिळाली तर टिकत नाही किंवा त्यात प्रमोशन बढतीही मिळत नाही. त्यांचे नातेसंबंध फारसे उपयुक्त नसतात. टेबलावर बसून करायची किंवा एका ठराविक पद्धतीनं विशिष्ट क्रमानं करायची कामं ज्यात फारसे निर्णय घ्यावे लागत नाहीत, इतरांशी संबंध फार थोडा येतो किंवा येत नाही तेवढीच त्यांना जमतात. हाताखालच्या लोकांकडून कामं करून घेणं किंवा बॉसची मर्जी सांभाळणं त्यांना अवघड वाटतं. 128 पेक्षा जास्त SQ असलेली माणसं विक्री कौशल्य किंवा संवाद कौशल्य सहज आत्मसात करतात व मार्केटिंगचं काम किंवा नेतृत्व व्यवस्थापनाचं काम उत्तम प्रकारे करू शकतात. जगभरातील वेगवेगळ्या संस्था संघटनांनी त्यांचे सर्वोच्च किंवा उच्च पदस्थ अधिकारी कोण असावेत हे ठरवताना स्वतंत्रपणे ज्या क्षमतांना प्राधान्य दिले त्याच्यावर बारकाईने नजर टाकल्यास असं लक्षात येतं की वरच्या पातळीवरील नेतृत्वासाठी इमोशनल सोशल इंटेलिजन्स म्हणजेच भावनिक सामाजिक बुद्धिमत्ता महत्त्वाची मानली गेली. येथे बुद्ध्यांक व तांत्रिक कुशलता हा निकष कमी महत्त्वाचा मानला गेला, जो खालच्या पातळीवरील कामांसाठी मात्र यशाची हमी देणारा असतो. एकंदरीत तुम्हाला नोकरी मिळते ती IQ आणि तुमच्या डिग्रीमुळं, मात्र बढती मिळते ती मात्र EQ SQ मुळं, म्हणजेच भावनिक आणि सामाजिक बुद्ध्यांकामुळं. EQ SQ मानसशास्त्रीय चाचण्यांच्या सहाय्यानं मोजता येतात आणि योग्य प्रयत्नांनी ते वाढवता येतात. लक्षात घ्या, तुमचं सुख आणि यश दोन्हीही भावनिक आणि सामाजिक बुद्ध्यांकावर किंवा EQ SQ वर जवळजवळ 80% अवलंबून असतं. तेव्हा EQ आणि SQ वाढवण्याच्या प्रयत्नांना लगेच सुरुवात करा. शुभस्य शीघ्रम. धन्यवाद.
1: हा होता आजचा विशेष कार्यक्रम स्वस्थ मन निरोगी शरीर, ज्यामध्ये आपण डॉक्टर रमा मराठे यांना ऐकलं, ज्या मनोविकास आणि मानसोपचार तज्ज्ञ आहेत. ही होती KL वेणुधोनी 90.4 FM ची प्रस्तुती. नमस्कार.

0: नमस्कार, तुम्ही ऐकत आहात वेणुधोनी 90.4 FM KLE कणसू. आजच्या विशेष कार्यक्रमामध्ये मनीषा तुमचं स्वागत करते. आज आहे आयुर्वेदा दिन. आयुर्वेदा दिनानिमित्त आयुर्वेदा दिन आपण का साजरा करतो, त्याचा मुख्य उद्देश काय आहे आणि त्याचं महत्व काय आहे या संदर्भात आपण जाणून घेणार आहोत. आणि या विषयावरती मार्गदर्शन करण्यासाठी आपल्यासोबत आहे डॉक्टर कादंबरी संदीप सगरे, ज्या केली श्री BMK आयुर्वेदा कॉलेज आणि हॉस्पिटलमध्ये डिपार्टमेंट ऑफ क्रियाशरीर येथे असोसिएट प्रोफेसर आहेत. आणि त्याचसोबत केली BM कंकणवाडी आयुर्वेदा हॉस्पिटलमध्ये प्रियंगू OPD त्या कन्सल्टंट म्हणून कार्यरत आहेत. मॅडम, वेणुधोनीच्या स्टुडिओमध्ये आपलं स्वागत आहे.
1: नमस्कार मॅडम. वेणुधोनीच्या सर्व रसिक श्रोत्यांना माझा मनपूर्वक नमस्कार. आरोग्य हीच खरी संपत्ती आणि निरोगी जीवन हाच खरा आनंद. पण आपण स्वतःला कधी एक प्रश्न विचारला आहे का? आपण आपल्या मोबाईलची बॅटरी चार्ज करतो, गाडीची सर्व्हिसिंग करतो, घराची स्वच्छता करतो, पण आपल्या शरीराची आणि मनाची कधीच सर्व्हिसिंग करत नाही. सकाळी उठल्यापासून ते रात्री झोपेपर्यंत आपण सगळ्यांसाठी धावतो, कधी ऑफिससाठी, कधी कुटुंबासाठी, कधी मुलांसाठी, पण स्वतःच्या आरोग्यासाठी कधीच वेळ देत नाही. आणि याच प्रश्नांची उत्तरं शोधण्यासाठी आज आपण हजारो वर्षांची परंपरा आणि आजच्या आधुनिक जीवनशैलीचा सुंदर संगम असलेल्या आयुर्वेदाच्या विश्वात प्रवेश करणार आहोत. मी डॉक्टर कादंबरी संदीप सगरे, असोसिएट प्रोफेसर डिपार्टमेंट ऑफ क्रियाशारीर आणि कन्सल्टंट प्रियंगू OPD केली आयुर्वेदा हॉस्पिटल शहापूर बेळगावी इथे कार्यरत आहे. आपल्या सर्वांचं मी आजच्या या कार्यक्रमात मनपूर्वक स्वागत करते. आजच्या या विशेष आरोग्य संवादाचं निमित्त आहे म्हणजे येणारा 11वा राष्ट्रीय आयुर्वेद दिन. आयुर्वेद म्हणजे फक्त औषधं घेणे किंवा पंचकर्म करून घेणे नाही, तर आपल्या जीवनाची काळजी कशी घेतली पाहिजे, आपल्या आहाराची जाणीव आपल्याला असली पाहिजे, आपल्या झोपेची शिस्त आपण आपल्याला लावून घेतली पाहिजे, आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे आपल्या मनाचा आनंद हा सुद्धा तितकाच महत्त्वाचा आहे. आणि आपल्या आरोग्याचं संरक्षण आपण स्वतः कसं केलं पाहिजे हे आज आपण आजच्या या 11व्या राष्ट्रीय आयुर्वेदा दिनानिमित्त बघणार आहोत. आजच्या विशेष कार्यक्रमात आपण जाणून घेणार आहोत आयुर्वेदाची उत्पत्ती कशी झाली, आयुर्वेदाचे मध्ये महत्त्व असलेले त्रिदोष, सप्तधातू, प्रकृतीला आयुर्वेदामध्ये काय महत्त्व आहे, त्याचबरोबर आहार विहार, आपली झोप आणि आपली दिनचर्या म्हणजे आपली जीवनशैली एकंदरीत कशी असली पाहिजे, तसेच आपण विशेष

0: आजच्या या कार्यक्रमात पाहणार आहोत म्हणजे वयाच्या 40 वर्षांनंतर महिलांनी आपल्या आरोग्याची काळजी कशी घेतली पाहिजे.
1: अच्छा, यावर्षी जसं तुम्ही म्हटलाय की 11वा आपण आयुर्वेद दिन साजरा करतोय, तर त्याची विशेष थीम काय आहे?
0: यावर्षी साजरा होणारा 11वा आयुर्वेद दिन 2026 सो आयुर्वेदा फॉर हेल्थियर टुमारो, म्हणजेच निरोगी उद्यासाठी आयुर्वेद. यावर्षीचा राष्ट्रीय कार्यक्रम 23 सप्टेंबर 2026 रोजी नागपूर महाराष्ट्र इथे होणार आहे. आणि या थीमचा साधा सोपा अर्थ म्हणजे आज आपण निरोगी जीवनशैली स्वीकारली तर उद्याचा समाज अधिक निरोगी होईल.
1: अच्छा, मग आयुर्वेद दिन साजरा करण्याचं महत्व काय आहे?
0: आयुर्वेद दिनाचा उद्देश केवळ कार्यक्रम आयोजित करणे नाही तर यामागे काही उद्दिष्ट आहेत. सो आरोग्याबाबतची जनजागृती होणे गरजेचं आहे, म्हणजेच लोकांना निरोगी जीवनशैलीबद्दल माहिती देणं आणि त्यांनी ती जीवनशैली आत्मसात करणं अगदी महत्वाचं आहे. त्याचबरोबर रोग झाल्यानंतर उपचार करण्यापेक्षा रोग होऊ नये यासाठी काय प्रयत्न केले पाहिजेत याची सुद्धा जनजागृती या आयुर्वेदा दिनादिवशी करण्याचं साकारलेलं आहे. आरोग्यदायी जीवनशैली म्हणजेच योग्य आहार, व्यायाम, झोप, दिनचर्या आणि मानसिक आरोग्य ज्याची सगळ्यात जास्त गरज आहे. सध्याची पिढी जी आपण बघत आहोत की प्रत्येकाला जर प्रश्न विचारला तर प्रत्येक जण म्हणतो की मला स्ट्रेस आहे, मला एन्झायटी आहे, मला डिप्रेशन आहे. आणि त्यासाठीच मानसिक आरोग्य सुद्धा आपण कसं जपलं पाहिजे याचा सुद्धा संदेश या आयुर्वेदा दिनादिवशी दिला जाणार आहे. तसेच आयुर्वेदातील संशोधनाला सुद्धा प्रोत्साहन देण्याचं काम या आयुर्वेदा दिनादिवशी करण्यात आलं आहे. त्याचबरोबर आयुर्वेद हा फक्त एक क्लिनिक किंवा एका दवाखान्याला गेल्यानंतर आयुर्वेदाचा उपचार करून घेण्यापेक्षा शाळांमध्ये, महाविद्यालयामध्ये, गावामध्ये, शहरामध्ये आणि घराघरात आयुर्वेदाचा संदेश आणि आयुर्वेद कसा जोपासला पाहिजे याचे सुद्धा संदेश या आयुर्वेदा दिनादिवशी दिला जाणार आहे.
1: मग सामान्य माणसाच्या जीवनामध्ये आयुर्वेद दिनामुळे काय बदल होऊ शकतो?
0: सामान्य माणसाच्या जीवनामध्ये आयुर्वेदामुळे काय बदल, तर ही फक्त आयुर्वेद डॉक्टरची जबाबदारी नाही तर ती प्रत्येक व्यक्तीची आहे. ते म्हणजे कसे, तर फॉर एक्झाम्पल आता जे रक्तदाब तपासणी शिबिर वेगवेगळ्या प्रकारे रक्तदाबाचे म्हणजेच ब्लड प्रेशर चेक करून घेण्याचे शिबिर आणि म्हणजेच कॅम्प आयोजित केले जाणार आहे. तसेच डायबेटीस, प्री डायबेटीस असेल किंवा रक्तातील साखर तपासणी करून घेण्याचे शिबिर सुद्धा या आयुर्वेद दिनादिवशी आयोजित केले जाणार आहेत. आहारविषयक मार्गदर्शक म्हणजे तुमचं डाएट किंवा तुमचा आहार तुमच्या प्रकृतीनुसार, तुमच्या दोषानुसार कसा असला पाहिजे याचे सुद्धा कॅम्प सगळ्या ठिकाणी आयोजित केले जाणार आहेत. तसेच योगाचं तुमच्या जीवनामध्ये किंवा एक्सरसाइजचं काय महत्व आहे याच्याबद्दल सुद्धा संदेश दिला जाणार आहे. शिवाय जीवनशैली म्हणजे तुमची लाईफस्टाईल कशी असली पाहिजे, तुमची म्हणजेच दिनचर्या आणि ऋतुचर्या ही कशी असली पाहिजे ह्या सगळ्यांचे संदेश देण्यासाठी ठिकठिकाणी कॅम्प्स, अवेअरनेस प्रोग्राम आयोजित केले जाणार आहेत या राष्ट्रीय आयुर्वेदा दिनादिवशी. आणि त्याच्यामुळेच समाजापर्यंत हा सगळा संदेश पोहोचवता येईल.
1: मग यावर्षी आयुष मंत्रालयाकडून कोणत्या प्रकारचे उपक्रम राबवले जात आहेत?
0: सो 2026 आयुर्वेद दिनातला केवळ एक दिवसाचा कार्यक्रम न ठेवता राष्ट्रीय आरोग्य जनजागृती अभियान म्हणून जास्त भर देण्यात येणार आहे. त्या प्रमुख उपक्रमामध्ये नॅशनल धन्वंतरी आयुर्वेद अवॉर्ड म्हणजेच आयुर्वेदा क्षेत्रामध्ये जे जे कोणी उल्लेखनीय काम केले आहेत त्यांना धन्वंतरी अवॉर्ड म्हणून देऊन त्यांचा सन्मान करण्यात येणार आहे. तसेच इव्हिडन्स बेस्ड आयुर्वेदा म्हणजेच आयुर्वेदासाठी जे काही पुरावे आहेत म्हणजेच आयुर्वेदाचे जे रिसर्च अगदी चांगल्या पद्धतीने घडलेले आहेत त्यांना सगळ्यांना प्रोत्साहन दिलं जाणार आहे. तसेच नवीन इनोव्हेशन्स म्हणजे ज्या नवीन संकल्पना आहेत, नवीन रिसर्च जे आयुर्वेदाचं आहे त्याला सुद्धा प्रोत्साहन दिलं जाणार आहे. त्याचबरोबर मेडिसिनल प्लांट्स घरघरामध्ये म्हणजे घराच्या बाहेर तुमच्या गार्डनची जी जागा असेल तिथे आयुर्वेदिक वनस्पती ज्या रोजच्या तुमच्या वापरामध्ये उपयोगी येणार आहेत अशा आयुर्वेदिक वनस्पतींना कल्टिवेट म्हणजे त्यांना कसं वाढवायचं आणि त्या आयुर्वेदिक वनस्पतींचा वापर कसा करायचा याचे सुद्धा मार्गदर्शन दिले जाणार आहेत आणि याच्यासाठी प्रोत्साहन दिलं जाणार आहे. त्याच्याबरोबरच कम्युनिटी वेलबिंग म्हणजे आयुर्वेदाच्या माध्यमातून समुदायाच्या आरोग्याला प्रोत्साहन म्हणजे समाजाचं आरोग्य चांगलं ठेवणं याच्यासाठी सुद्धा या राष्ट्रीय आयुर्वेदा दिनादिवशी प्रोत्साहन दिलं जाणार आहे. त्याच्याबरोबर सस्टेनेबल लिव्हिंग आरोग्याबरोबरच पर्यावरणाचं संरक्षण कसं करायचं आणि शाश्वत जीवनशैली म्हणजे आपली जीवनशैली एकंदरीत कशी असली पाहिजे याच्यासाठी सुद्धा या आजच्या या कार्यक्रमातून सगळ्या आयुर्वेद उपचार तज्ज्ञांना आणि आयुर्वेद आपलंच करणाऱ्यांना प्रोत्साहन दिलं जाणार आहे.
1: मग त्याचबरोबर आयुर्वेदामध्ये दोष व धातूंचं महत्व काय आहे?
0: आयुर्वेदामध्ये मूलभूत सिद्धांत म्हणतो म्हणजे दोष, धातू आणि मल हे अगदी 3 पिलर्स म्हणले जाते. सो त्याच्यामध्ये पहिलं जे येतं ते म्हणजे दोष. आता दोषांचं महत्व सांगायचं झालं तर त्याला 3 प्रकारचे दोष आहेत, वात, पित्त आणि कफ. सो वाताचं नॉर्मल काम म्हणजे काम काय आहे वाताचं, तर आपली

0: काही शरीराची हालचाल आहे. शरीराची हालचाल अग्नी नियंत्रित ठेवणे, सगळ्या शरीराच्या हालचाली व्यवस्थित ठेवणे हे वाताचं काम आहे. आधुनिक जीवनामध्ये आता अनियमित दिनचर्या म्हणजेच आपलं डेली रुटीन अगदी फिक्स नाही आहे. कधी मी लेट उठतो तर कधी मी लवकर उठतो, कधी उशिरा झोपतो तर कधी लवकर झोपतो. हे जे काय अनियमित दिनचर्या आणि ऋतुचर्या चालली आहे त्याच्यामुळे वाताचं संतुलन बिघडत चाललेलं आहे. वाताचं काम आहे की तुमच्या हालचाली अगदी नियंत्रित ठेवणं. मग तसंच पित्ताचं काम काय आहे, तर पित्त चयापचयाची क्रिया करतं. तुमचं जे डायजेशन म्हणतो आणि जे मेटाबॉलिझम आहे ते व्यवस्थित ठेवण्याचं काम कोण करतं, तर पित्तदोष करतं. पण आजच्या या आधुनिक काळात आपली आहाराचं पद्धतसुद्धा बदललेली आहे. सकाळी जो ब्रेकफास्ट म्हणतो तो अगदी आपण हेवी ब्रेकफास्ट करतो आणि त्यामध्ये तिखटाचे प्रकार किंवा जास्त आम्ल पदार्थ घेतले जातात किंवा बाहेरचं जेवण फार होतं आणि अशामुळे पित्तदोषसुद्धा बिघडत जात. कफाचं काम जे आहे ते म्हणजे कफ आपल्या शरीराला पोषण देण्याचं काम करतो. पण पोषण कधी देईन कफदोष, जर आपल्या आहारात पोषण घटक असतील तर. आता आयुर्वेदानुसार षडरसयुक्त आहार सांगितलेला आहे. षडरसयुक्त म्हणजे साहीही रसांचा आपल्या आहारात समावेश असला पाहिजे. पण आजची पिढी जी आपण बघतो त्यांना काहीतरी एकच पदार्थ आवडतो किंवा एकच रस आवडतो. जसा फक्त भातच खायला आवडतो किंवा फक्त फास्ट फूडच खायला आवडतं, अशामुळे सगळ्या रसांचा आहारामध्ये समावेश होत नाहीये आणि त्याच्यामुळे कफदोष आपलं पोषण व्यवस्थित करू शकत नाहीये. सो म्हणूनच दोषांना आयुर्वेदामध्ये फारच महत्व दिले आहे आणि हे तीनही दोष म्हणजे वात, पित्त आणि कफ हे जर समतोल असतील, समतोल म्हणजे काय, अगदी बॅलन्स असेल, तर नक्कीच आपले आरोग्य सुद्धा बॅलन्स राहील. मग हे वात पित्त कफाला बॅलन्स ठेवायचं असेल तर आयुर्वेदाला फॉलो केलं पाहिजे.
1: मग आयुर्वेदामध्ये आहार आणि विहाराचंही महत्व सांगितलं गेलंय, तर ते काय आहे?
0: आहार आणि विहार म्हणजेच आपण आहार म्हणजेच डाएट, आपला सकाळी उठल्यापासून असलेली आपली दिनचर्या, त्याचबरोबर आपण सकाळी वेळेवर नाश्ता घेतो का नाही, आपण दिवसभरात किंवा एक आठवड्यामध्ये बाहेरचं अन्न किती खातो किंवा घरात बनवलेलं अन्न किती खातो, शिवाय पॅकेट्स फूड, प्रोसेस्ड फूड, ह्या सगळ्या गोष्टी आपल्या आहारात, रोजच्या आहारात म्हणा किंवा एक आठवड्याच्या आहारात किती प्रमाणात आपण घेत आहोत, आणि त्यामुळे दोषांचा समतोल तर बिघडतोच. दोषांचा समतोल बिघडला, जसं मी सांगितलं दोष धातू आणि मल हे तीन मूलभूत सिद्धांत आहेत, दोषांचा समतोल बिघडला तर आपण आपोआप धातूंचा समतोल सुद्धा बिघडतो. धातू म्हणजे काय, जे शरीराला धारण करतात, शरीराची सपोर्ट सिस्टीम जी म्हणतो ते धातू आहेत आणि त्या धातूंचं जे पोषण आहे ते सर्वस्वी अवलंबून आहे ते म्हणजे आपल्या आहारावर. आणि त्याचबरोबर विहार, विहार म्हणजेच आपली जीवनशैली. जसं सांगितलं आत्ताची पिढी ज्यांचे रात्रीचे जॉब असतात किंवा रात्रपाळी असते, अशा वेळी या दोषांचं संतुलन राखणं शक्य नाहीये त्यांच्यासाठी. का म्हणजे पित्त आणि वात कफ हे नियंत्रित राहणार नाहीत, नक्कीच त्यांना पित्ताचा त्रास जाणवणार. त्याचबरोबर त्यांनी जर रात्रीचं काम केलं असेल तर त्यांनी दिवसाची विश्रांती घेणे गरजेचं आहे.
1: हो ना.
0: सो ते जे आपण सर्कॅडियन रिदम म्हणतो ते त्यांचं अगदी बिघडून जातं. आणि म्हणूनच आहार बिघडला, विहार बिघडला की याचे मग जे दुष्परिणाम आहेत ते पूर्ण शरीरावर दिसावे लागतात.
1: अच्छा. मग जसं प्रत्येक ह्याच्यामध्ये आपण झोपेला खूप महत्व देतो, तसंच आयुर्वेदामध्येही याला तेवढं महत्व आहे का? म्हणजे निद्रा असेल किंवा आपलं डेली रुटीन दिनचर्या म्हणतो आणि ऋतुचर्या, याचं काय महत्व सांगितलंय?
0: आता दिनचर्या, ऋतुचर्या आणि निद्रा ह्या तिन्ही एकमेकाशी जोडलेल्या गेल्या आहेत. दिनचर्या म्हणजे डेली रुटीन, तुमचं डेली रुटीन जर व्यवस्थित असेल तुमची झोप सुद्धा अगदी शिस्तबद्ध असते, म्हणजे झोपेचं टाइम ठरलेलं आहे. आणि जसं आपण म्हणतो की 10 ते 2 ही जी झोपेची वेळ आहे ह्यामध्ये तुमची अगदी जी पूर्ण आणि गाढ झोप असते. 2 नंतरचा जो काळ असतो ती झोप थोडीशी कमी झालेली असते. पण आजच्या या काळात म्हणजे या धकाधुकीच्या जीवनामध्ये काय होतंय, आपल्याला झोपायलाच 12 नाहीतर 1 वाजतात आणि त्याच्यानंतर जी चांगल्या गुणवत्तेची झोप राहते ती फक्त 1 तासाची आपल्याकडे राहते. 2 नंतरची झोप तर संपलीच. आणि आयुर्वेदानुसार ब्रह्ममुहूर्ते तुम्ही उठलं पाहिजे 5 ला, मग आपली झोप पूर्णच होत नाही तर आपण 5 ला उठणं शक्य नाही, म्हणजे झाली दिनचर्या आपली बिघडली. त्याचप्रमाणे ऋतुचर्या, ऋतुचर्या म्हणजे कसं, तर ऋतूनुसार आपली जळणघेणं असली पाहिजे. म्हणजे पावसाळ्यामध्ये आता थंडीच्या दिवसामध्ये लवकर झोप येते, पण तरीही ती झोप आपण टाळतो, आपल्या कामामुळे असेल किंवा आणि काही गोष्टीमुळे असेल ती झोप टाळतो. उन्हाळ्यामध्ये अगदी दुपारची झोप महत्वाची बोलली आहे, पण उन्हाळ्यामध्ये आपण दुपारची झोप घेत नाही, पण तीच पावसाळ्यामध्ये आपण काय करतो, थंडीचे दिवस आहेत म्हणून दुपारची झोप घेतो. मग ती दुपारची झोप घेतली तर परत दोषांचं ताळतंत्र बिघडतं आणि ह्या सगळ्यांचा एकच हे म्हणजे स्वास्थ्य बिघडतं आणि माणूस अस्वास्थ्याकडे चालायला लागतो. म्हणून झोपेला महत्त्व म्हणजे अजून एक, म्हणजे जसं शारीरिक आरोग्य महत्त्वाचं आहे तसं मानसिक आरोग्य सुद्धा फार महत्त्वाचं आहे. म्हणजे आयुर्वेदानं मानसिक आरोग्याला फार महत्त्व दिलेलं आहे. जर तुमचं शारीरिक आरोग्य चांगलं असेल आणि मानसिक आरोग्य चांगलं असेल तरच माणूस स्वस्थ बनू शकतो. सो मानसिक आरोग्य म्हणजे जे झोप, अगदी झोप जर व्यवस्थित नाही झाली तर दुसऱ्या दिवशी तुम्हाला फ्रेश न वाटणं, फिअर म्हणजेच भीती वाटणं, अँग्झायटी वाटणं, डिप्रेशन वाटणं, ह्या गोष्टी सुद्धा वाढू शकतात जर झोपेचं ताळतंत्र बिघडलं. म्हणून आयुर्वेदामध्ये झोपेला अगदी फार महत्त्व दिले आहे. दररोज साधारण एकाच वेळी झोपणे, एकाच फिक्स टाईमला झोपणं आणि फिक्स टाईमला उठणं हे महत्त्वाचं आहे. म्हणजे जे तुमचं सर्कॅडियन रिदम आहे ते अगदी व्यवस्थितपणे पाळलं जातं. झोपण्यापूर्वी मोबाईलचा वापर कमी करणं हे सांगणं थोडं कठीण आहे, म्हणजे का म्हणजे सांगणं फार सोपं आहे पण फॉलो करणं
1: भरपूर कठीण आहे.
0: भरपूर कठीण आहे. रात्री उशिरापर्यंत जागरण टाळलं पाहिजे आणि झोपेच्या खोलीत शांत आणि आरामदायी वातावरण असले पाहिजे आणि लाईट ऑफ करण्याची पण. सो 10:30 तुमच्या लाईट ऑफ झाल्यानंतर आपण मोबाईल बघतो आणि त्या मोबाईलच्या बॅटरीमुळे म्हणजे मोबाईलचा जो उजेड असतो त्याच्यामुळे डोळ्याला त्रास होतो आणि जी असते ती झोप टाळली जाते आणि त्याच्यानंतर जो पिरियड चालू होतो 2 नंतरचा तो कमी झोपेचा. मग मध्यरात्री उठणं सारखं डिस्टर्ब झोप ज्याला म्हणतो आणि त्याच्यानंतर आपण ब्राह्मी मुहूर्ते म्हणजे 5 वाजता उठणं शक्यच नाही. असं सगळंच तुमची दिनचर्या बिघडते, दिनचर्येबरोबर ऋतुचर्या बिघडते आणि झोपही कमी जास्त व्हायला चालू असते. मग ह्या सगळ्यांचा एकत्रित येऊन म्हणजे हे सगळे साईन अँड सिम्पटम्स म्हणजे हे सगळी लक्षणं एकत्र होऊन एक ना अनेक रोगांचं कारण बनत.
1: बरोबर. केली वेणू धोनी 90.4 FM वरती तुम्ही ट्यून इन आहात आणि डॉक्टर कादंबरी सगळे आपल्या सोबत आहेत ज्या केली श्री BMK आयुर्वेदा कॉलेज आणि हॉस्पिटल मध्ये डिपार्टमेंट ऑफ क्रिया शरीर येथे असोसिएट प्रोफेसर आणि प्रियंगू OPD ला कन्सल्टंट म्हणून कार्यरत आहेत त्यांना आपण ऐकतोय. आयुर्वेदा डे निमित्त हा विशेष प्रोग्राम आपला सुरू आहे. मॅडम, बऱ्याचशा गोष्टी आपण आतापर्यंत डिस्कस केल्या आणि यामध्ये महिलांचं आरोग्य हे खूप महत्वाचं प्रत्येक ह्याच्यामध्ये मांडलं जातं, तर आयुर्वेदामध्ये महिलांच्या आरोग्यासाठी काय सांगाल
0: सर? आता आपण आज सर्वात महत्वाचा विषय, खरंच महत्वाचा म्हणण्यापेक्षा अगदी गरजेचा विषय म्हणजे 40 नंतर महिलांची अवस्था म्हणा. म्हणजे महिला ही तिची प्रत्येक अवस्था चेंज होत असते. 40 नंतरचे आयुष्य म्हणजे खरं सांगायचं झालं तर स्वतःच्या आरोग्याची नवी सुरुवात असं म्हणावं लागेल. 40 वर्षानंतर महिलांच्या जीवनामध्ये अनेक बदल होऊ शकतात. काही महिलांमध्ये रजोनिवृत्तीपूर्व म्हणजे मासिक पाळी जायच्या आधीच्या काळातील हार्मोनचे जे फ्लक्च्युएशन असतं त्याच्यामुळे त्यांना थोडाफार त्रास, म्हणजे त्याच्यामुळे येणारा स्ट्रेस, त्याच्यामुळे बिघडलेलं डायजेशन म्हणावे लागेल किंवा जे हॉट फ्लशेस असतात ह्या सगळ्या फेजमधून महिला जात असते. एखादी महिला सकाळी लवकर उठत असते, घरातली सर्वांची तयारी करते, ऑफिसला जायचं असतं, परत आल्यावर तिला घरकाम आणि रात्री थकून अगदी झोपी जाते. पण ती स्वतःसाठी 20 मिनिटं नव्हे 1 मिनिट सुद्धा ती स्वतःसाठी देऊ शकत नाही आणि याच्यामुळेच मग तिचं आरोग्य जे आहे ते बिघडत जातं. सो महिलांनी 40 नंतर काय केलं पाहिजे तर सगळ्यात जास्त महत्त्व दिलं पाहिजे ते आपल्या आहार आणि विहार. तिला कुठल्या औषधांची गरज नाही पण तिनं तिचा आहार पाळणं आणि तिचं विहार, विहार म्हणजे तिची जीवनशैली. सो ह्यामध्ये 40 नंतर हार्मोन्समुळे म्हणा किंवा तिच्या हाडांचं आरोग्य, हाडांचं आरोग्य म्हणजे थोड्या कॅल्शियमची कमतरता होत जाते का, म्हणजे वेळोनुसार तिचा आहार नसतो, जे पाहिजे कॅल्शियम मिळायला पाहिजे बॉडीला ते मिळत नसतं, त्यासाठी तिनं काय केलं पाहिजे आपल्या शरीरामध्ये षडरसयुक्त आहार जसा म्हणला मी, म्हणजे प्रोटीन्स असले पाहिजेत, कॅल्शियम असलं पाहिजे, त्याचबरोबर कार्बोहायड्रेट्सही असले पाहिजेत, असे सगळे व्हिटॅमिन्स ह्या सगळ्या गोष्टींचा परिपूर्ण आहार असा स्वीकारला पाहिजे. आणि म्हणजे तिला होणारे जे दैनंदिन जीवनामध्ये जे काही लक्षणं दिसतात, कुठलाही असा आजार नसतो पण ती सगळी लक्षणं असतात, ती लक्षणं कमी व्हायला त्याच्यामुळे मदत होईल. त्याच्यानंतर तिनं मासिक पाळी जे बदल असतात त्याच्यामध्ये तिला फारच त्रास असेल तर वेळोवेळी, म्हणजे काय होतं काही जण घरातले बोलले जातात किंवा वयस्कर लोक बोलतात नाही ग अशा वेळी हा त्रास होत राहतो, काहींना फार रक्तस्राव होण्याचे चान्सेस असतात, काहींना फारच जास्त हॉट फ्लशेस असतात, काहींना फार इरिटेबिलिटी असतात, डायजेशनचे जास्त प्रॉब्लम, तर अशा वेळी वेळोवेळी तज्ज्ञांचा सल्ला घेणं सुद्धा गरजेचं आहे. असं नाही की नाही मला प्री मेनोपॉज स्टेज आहे किंवा मासिक पाळी जाण्याचे वेळ आहे म्हणून हा त्रास होत आहे म्हणून घरगुती उपाय किंवा सांगतात म्हणून न बसता तिनं तज्ज्ञांचा सल्ला घेणं गरजेचं आहे. त्याचबरोबर तिनं महत्त्व दिलं पाहिजे ते म्हणजे एक्सरसाइजला. का म्हणजे जर एक्सरसाइज योगासनं असेल किंवा प्राणायाम असेल तर हे तिचे हार्मोन्स जे आहेत, जे हार्मोन्स फ्लक्च्युएशन म्हणतो ते नियंत्रित ठेवायला फारच मदत करतात. म्हणून तिनं थोडी तिची आहारही चेंज केला पाहिजे आणि जीवनशैलीसुद्धा चेंज केली पाहिजे. आणि म्हणजे 40 नंतरचं जे काय आरोग्य आहे ते अगदी सुंदररित्या तिला टिकवता येईल. आता आपण सध्या म्हणतोय की 40 ही उलटली की महिलांचे प्रॉब्लेम स्टार्ट होतात. मग हे का होत आहेत ह्याच्याकडे थोडं आपण लक्ष दिलं पाहिजे आणि वेळोवेळी तज्ज्ञांचा सल्ला सुद्धा ह्यासाठी घेतला पाहिजे. त्यांच्यासाठी एक 5 आरोग्य मंत्र मी

0: देऊ इच्छिते, ते म्हणजे संतुलित आणि पोषक आहार गरजेचा आहे, नियमित शरीराची हालचाल होणं गरजेचं आहे, पुरेशी आणि गुणवत्तापूर्ण झोप सगळ्यात महत्वाची आहे, मानसिक आरोग्य आणि स्वतःसाठी वेळ काढणं हे एक आरोग्य मंत्र म्हणावं लागेल. त्याचबरोबर आवश्यकतेनुसार रक्तदाब असेल म्हणजे ब्लड प्रेशर चेक करणं म्हणा, शिवाय डायबिटीस आहे किंवा रक्तातील साखर चेक करणं, शिवाय कॅल्शियम, ह्या सगळ्या चाचण्या तिनं तज्ज्ञांच्याकडून करून घेणं गरजेचं आहे आणि त्यानुसार त्याच्यावर वेळोवेळी उपचार करणं सुद्धा गरजेचं आहे.
1: खूप चांगला मंत्र ऍक्च्युली दिलात तुम्ही महिलांसाठी, कारण ह्या ज्या 4-5 गोष्टी तुम्ही सांगितल्या त्या अतिशय महत्वाच्या आहेत आणि त्या मॅक्झिमम आपण फॉलो करण्याचा प्रयत्न हा केलाच पाहिजे आपल्या रुटीनमध्ये. यानंतर मॅडम, आचार रसायन आणि मानसिक आरोग्य यांचा कसा समतोल सांगाल?
0: आता आचार रसायन हे आमच्या संहितेमध्ये दिलेलं आहे. आचार रसायन म्हणजे काय? तर आयुर्वेदातील आचार रसायनात सद्धर्तन, संयम, सत्य, चांगले आचरण आणि सामाजिक सुसंवाद. आताच्या पिढीमध्ये आपण जो बघतोय तो सगळ्यात जास्त लॅक्युना काय आहे म्हणजे सामाजिक सुसंवाद राहिला नाहीये. कोणीतरी तुम्हाला अगदी विचारलं मनापासून की कशी आहेस किंवा कसे आहात, तर तो जो भावनिक आनंद, तो जो आपलेपणा वाटतो तो आता नाही राहिले आहे. आणि आजची पिढी तर बघताय की कुणाशीही ते सामाजिक संवाद साधत नाही आहे आणि याची फार गरज आहे. कुणाची तरी चांगलं वागणं आणि ते चांगलं वागल्यानंतर जो आपल्याला आनंद मिळतो तो खरं तर आपल्या आरोग्यासाठी फार महत्वाचा आहे. का? म्हणजे तो जो आनंद आहे त्याच्यामुळे आपले मानसिक दोष आहेत ते संतुलित राहतात आणि मानसिक दोष जर संतुलित राहिले तर नक्कीच ते आपले मानसिक आरोग्य चांगलं राहतात. सो आचार रसायन म्हणजे संयम, सत्य बोलणे म्हणा आणि वेळोवेळी एखाद्याला मदत करणे असेल किंवा एखाद्याशी चौकशी करणे असेल आणि लोकांशी संवाद साधणं. आज जे मुलांच्या मध्ये आपण बघत होते सोशल डिटॅचमेंट फार होत चालले, त्यांना एक म्हणजे एकांत आवडतो, कुणाशी बोलायला आवडत नाहीत, पण ह्याच्यामुळे काय होत आहे त्यांचं मानसिक आरोग्य बिघडत चाललं आहे. जे स्ट्रेस म्हणतो, अँग्झायटी म्हणतो, डिप्रेशन म्हणतो, ते आपल्या मनातील गोष्टी कुणाशीही बोलत नाहीत. म्हणजेच इथे सामाजिक सुसंवाद तुटत चालला आहे आणि त्याच्यामुळेच काय होत चाललं आहे, मानसिक दोष बिघडत चालले आहेत आणि मग रात्री झोप न येणं, एकाच गोष्टीवर फार विचार करणं, हे सगळ्या गोष्टी कधी होतात? जेव्हा आपण एखाद्याशी आपल्या मनातलं बोलत नाही. तेच जर आपण एखाद्याशी मनातली बोललं किंवा दुसऱ्याने आपल्याबद्दल काहीतरी विचारलं तर नक्कीच सुसंवाद साधला जाईल. कुटुंबाशी संवाद असेना किंवा मैत्रिणीशी संपर्क, स्वतःसाठी वेळ की एखाद्या सामाजिक कार्यामध्ये सहभागी होणं आणि त्याचा आनंद घेणं, सो हे सुद्धा फार गरजेचं आहे. सामाजिक कार्यामध्ये सहभागी झाल्यामुळे आपले मानसिक आरोग्य संतुलन ठेवलं जातं आणि जर मानसिक आरोग्य संतुलन असेल तर नक्कीच शारीरिक आरोग्य सुद्धा त्याचबरोबर चांगल्या पद्धतीनं संतुलन राहिलं जातं. म्हणून आयुर्वेदामध्ये ऍक्च्युली आचार रसायन असा एक उल्लेख केला आहे, पण आचार रसायन आत्ताच्या पिढीला किंवा आत्ताच्या आधुनिक जगात त्याचा वापर कसा केला पाहिजे, तर चांगला सुसंवाद आणि सामाजिक आपलं रिलेशन किंवा सामाजिक नातं जपणं फार गरजेचं आहे.
1: अगदी बरोबर. आयुर्वेद दिनानिमित्त कार्यक्रमाच्या शेवटी मॅडम, आयुर्वेद दिनाचा खरा संदेश आपण काय सांगाल?
0: श्रोते हो, आजच्या आपल्या आरोग्याच्या या सुंदर प्रवासाचा आता समारोप करण्याची वेळ आली आहे, पण आयुर्वेदाचा प्रवास इथे संपत नाही. तो तर आपल्या आजच्या दिवसापासून, आपल्या घरापासून आणि आपल्या छोट्या छोट्या सवयीपासून सुरू होतो. आपण आज जाणून घेतले आयुर्वेदाची उत्पत्ती कशी झाली, त्रिदोषांचं महत्व बघितलं, सप्तधातू म्हणजे काय बघितलं, शिवाय आपला आहार विहार, आपली झोप, आपली दिनचर्या कशी असली पाहिजे आणि सर्वात महत्वाचा विषय म्हणजे 40 महिलांनी आपलं आरोग्य कसं जपलं पाहिजे, हे सगळं काही आजच्या या कार्यक्रमात आपण पाहिलं. पण आज एक छोटासा प्रश्न स्वतःला विचारा, तो म्हणजे मी माझ्या आरोग्यासाठी आज कोणती एक चांगली सवय सुरू करणार? वेळेवर जेवण, नियमित चालणे, पुरेशी झोप आणि स्वतःसाठी थोडासा वेळ. लक्षात ठेवा, आरोग्याची काळजी घेणं म्हणजेच सेल्फ लव, म्हणजे स्वतःवर प्रेम करणं. आणि आयुर्वेद ही केवळ उपचार पद्धती नाही तर निरोगी जीवन जगण्याची एक सततची प्रेरणा आहे. माझ्या सर्व बंधू भगिनींना आणि सर्व श्रोत्यांना एकच संदेश, घरातील प्रत्येकाची काळजी घेताना स्वतःची काळजी घ्यायला विसरू नका. तुमचे आरोग्य, तुमचा आनंद आणि तुमचे स्वावलंबन हे तितकेच महत्वाचे आहे. चला या आयुर्वेद दिनी आपण एक संकल्पना करूया, निरोगी कुटुंब, निरोगी समाज आणि आरोग्यदायी भारत घडवण्यासाठी आपण स्वतःपासूनच सुरुवात करूया. वेणुधनीच्या सर्व श्रोत्यांना माझा मनपूर्वक धन्यवाद. मी डॉक्टर कादंबरी संदीप सगरे आपला निरोप घेते. पुन्हा भेटूया एका नवीन आरोग्य विषयासह, नव्या ज्ञानासह आणि नव्या ऊर्जेसह. आयुर्वेदाशी नाते जोडा, आरोग्याशी नाते जपा आणि जीवन आनंदाने जगा. आपले आरोग्य सदैव निरोगी, मनप्रसन्न आणि जीवन मंगलमय राहो. नमस्कार, धन्यवाद. जय आयुर्वेद.
1: थँक्यू सो मच मॅडम, खूप सुंदर अशी माहिती तुम्ही दिलेली आहे आणि आजच्या विषयासाठी तुम्ही वेळ दिला त्याबद्दल थँक्यू सो मच.
0: आणि तुम्हा सर्वांना आजच्या या 11 राष्ट्रीय आयुर्वेद दिनाच्या हार्दिक शुभेच्छा.

आहोत आजचा विशेष कार्यक्रम जो आपण केली वेणुधोनी 90.4 FM वरती ऐकत होतो. डॉक्टर कादंबरी संदीप सगरे आपल्यासोबत होत्या, ज्या केली श्री BMK आयुर्वेदा कॉलेज आणि हॉस्पिटलमध्ये डिपार्टमेंट ऑफ क्रिया शरीर येथे असोसिएट प्रोफेसर आहेत, आणि त्याचसोबत केली BM कंकणवाडी आयुर्वेदा हॉस्पिटलमध्ये प्रियंगू OPD कन्सल्टंट म्हणून कार्यरत आहेत. त्यांना आपण ऐकत होतो. कसा होता आजचा भाग जरूर कळवा, त्यासाठी नंबर आहे 9019904904. मनीषा पुन्हा येईल एक नवीन कार्यक्रम घेऊन, पण तोपर्यंत तुम्ही ऐकत्र वेणुधोनी 90.4 FM KLE कणसू. नमस्कार.

आरोग्य क्षेत्रात आपले भविष्य घडवू इच्छिणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांसाठी एक सुवर्ण संधी केले अकॅडमी ऑफ हायर एज्युकेशन अँड रिसर्च बेळगावी अंतर्गत असलेल्या स्कूल ऑफ पब्लिक हेल्थ तर्फे इंटिग्रेटेड BPH प्लस MPH हा 5 वर्षांचा अभ्यासक्रम उपलब्ध आहे. विज्ञान वाणिज्य किंवा कलाशाखेतून पूर्व विद्यापीठ शिक्षण पूर्ण केलेल्या विद्यार्थ्यांना या अभ्यासक्रमासाठी प्रवेश घेता येईल. तसेच डिप्लोमा पूर्ण केलेल्या विद्यार्थ्यांना थेट दुसऱ्या वर्षात प्रवेशाची संधी उपलब्ध. पदवीधर विद्यार्थ्यांसाठी 2 वर्षाचा मास्टर ऑफ पब्लिक हेल्थ अर्थात MPH अभ्यासक्रमही उपलब्ध आहे. NIIC कडून A+ मानांकन प्राप्त विद्यापीठात जागतिक दर्जाच्या पायाभूत सुविधा, अनुभवी व बहुविषयक प्राध्यापक वर्ग आणि समुदायाशी निगडीत शिक्षणाचा लाभ घ्या. काहेर हेल्थ अँड डेमोग्राफिक सर्वेलन्स साइटच्या माध्यमातून प्रत्यक्ष अनुभव मिळवा. तसेच थॉमस जेफरसन युनिव्हर्सिटी अमेरिका, उमेया युनिव्हर्सिटी स्वीडन, PHFI कॅम्पबेल साऊथ एशिया आणि इतर अनेक राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय संस्थांबरोबरच्या सहकार्याचा लाभ घ्या. NIH, ICMR आणि UNSW ऑस्ट्रेलिया यासारख्या संस्थांच्या सहाय्याने राबवण्यात येणाऱ्या संशोधन प्रकल्पांमध्ये सहभागी होण्याची संधीही उपलब्ध. सरकारी विभाग, सार्वजनिक आरोग्य संस्था, संशोधन क्षेत्र, स्वयंसेवी संस्था आणि आरोग्य व्यवस्थापन अशा अनेक क्षेत्रात उज्ज्वल करिअरच्या संधी तुमची वाट पाहत आहेत. मग वाट कसली पाहताय? आजच ऑनलाईन अर्ज करा kaher.edu.in. अधिक माहितीसाठी भेट द्या काहेर JNMC कॅम्पस, नेहरू नगर, बेळगावी. फोन नंबर 08312444444, एक्सटेन्शन 4327.

0: नमस्कार, तुम्ही ऐकतात वेणुधोनी 90.4 FM KLE कनसु. महिला जगत या कार्यक्रमामध्ये मनीषा तुमचं स्वागत करते. आज आपण भेटणार आहोत लक्ष्मी दीपक पोद्दार यांना. त्या टिळकवाडीच्या रहिवासी आहेत. BCOM MA BEd त्यांचं शिक्षण झालेलं आहे. आणि त्यांच्या कार्यकाळाबद्दल सांगितलं तर अध्यापन समन्वय उपमुख्याध्यापिका आणि व्याख्याता म्हणून जवळजवळ त्यांनी 34 वर्ष काम केलं. कर्नाटक महाराष्ट्र राज्यातून शिक्षण क्षेत्रामध्ये त्यांना अनेक पुरस्कारांनी सन्मानित केलं गेलं. गायन भजन कीर्तन याची त्यांना खूप आवड आहे. घरचे संस्कार असल्यामुळे त्या कीर्तनाच्या माध्यमातून समाज प्रबोधनाचं काम सध्या त्या करतायत. आणि कीर्तनाचं प्रशिक्षण त्यांनी मिरज येथे घेतलं. त्याच्याबद्दल आपण जाणून घेणारच आहोत. पण त्याचसोबत भागवत सप्ताह रामकथा देखील अतिशय उत्तमरित्या त्या सादर करतात. 2020 पासून कीर्तन सेवा करायला सुरू केली आणि आतापर्यंत जवळजवळ 450 कीर्तन त्यांनी सादर केलेले आहेत. त्याबद्दल त्यांच्याकडून आपण जाणून घेऊया. मॅडम, वेणुधोनीच्या स्टुडिओमध्ये आपलं स्वागत आहे.
1: नमस्कार.
0: आज आपण तुमचा जीवन प्रवास जाणून घेणार आहोत. तर मी सांगितलं की सध्या तुम्ही टिळकवाडीमध्ये राहताय. तर सुरुवातीचं शिक्षण म्हणजे लहानपणापासूनचं तुमचं शिक्षण कुठं झालं आणि मग तुमचं बेळगावला येणं कसं झालं त्याबद्दल जाणून घेऊया.
1: लहानपणचं शिक्षण म्हणजे माझे वडील रेल्वेमध्ये होते.
0: बर.
1: त्यामुळं आमच्या दर 2-3 वर्षांनी अशा बदल्या व्हायच्या.
0: अच्छा.
1: तर महाराष्ट्रामध्येच त्यांनी बदल्या जास्त करून घेतल्या, कारण शिक्षणासाठी तिथंच योग्य आहे असं वाटत होतं.
0: ओके.
1: कारण भाषा बदलतात जर राज्य बदलली तर. म्हणून मग तिथेच आमच्या बदल्या होत राहिल्या आणि माझं BCOM पर्यंतचं शिक्षण सगळं महाराष्ट्रामध्येच झालं.
0: बर.
1: आणि त्याच्यानंतर BCOMच्या शेवटच्या वर्षाला होते त्यावेळेला माझं लग्न झालं आणि इथे बेळगावमध्ये टिळकवाडीमध्ये राहणारे नारायणराव पोद्दार म्हणून डॉक्टर होते, त्यांचा मुलगा दीपक पोद्दार यांच्याशी माझा लग्न संबंध जुळून आला आणि 1988 आम्ही विवाहबद्ध झालो.
0: बर.
1: आणि त्याच्यानंतर माझे मिस्टर दीपक पोद्दार हे सुद्धा बँकेमध्ये असल्यामुळे दर 3 वर्षांनी बदल्या व्हायच्या.
0: बापरे.
1: पण यांच्या मात्र महाराष्ट्र, कर्नाटक,

0: सांगितलं की बीकॉमला सुरुवातीला परमिशन नव्हती बीएड करायची, मग ती जर भेटलीच नसती तर तुम्ही काय केला असतात?
1: काय आता जिथे जाईन तिथे नोकऱ्या तर मिळत होत्या.
0: अच्छा.
1: आणि त्यावेळेला जरा एवढं अनुभवावरून शाळेमध्ये असं शिक्षिका म्हणून घेतलं जात होतं.
0: बरोबर.
1: पण आता ते बीएड शिवाय घेत नाहीये.
0: हो ना,
1: तेही तितकंच खरं आहे. चान्स मिळाला ते करायला, मग त्यासाठीच मग मी एम ए करायचं ठरवलं.
0: ओके.
1: मग एम ए केल्यानंतर मग बी एड साठी ऍडमिशन घेता येत आहे असं कळलं, तर मग दोन्ही एकदमच केलं मी.
0: अच्छा.
1: एम ए आणि बी एड दोन्ही एकदमच करत होते.
0: मग शिक्षक होणं हे तुम्ही पहिल्यापासूनच ठरवलं होतं?
1: नाही, खरं तर मला वकील व्हायचं होतं.
0: अच्छा.
1: पण काही अडचणी आणि परिस्थितीमुळे
0: बर
1: ते एल एल बीचं शिक्षण घेता आलं नाही, कारण ग्रॅज्युएशनच्या आधीच माझं लग्न झालं आणि त्याच्यानंतर कदाचित शिकवलंही असतं पण माहिती नाही, लगेच वर्षामध्येच मला पहिली मुलगी झाली, त्यामुळं मग थोडं मागे पुढे झालं आणि वकील काही होता आलं नाही. पण त्याच्याच सारखा दुसरा पेशा म्हणे चांगला आहे समाजामध्ये, आपल्याला आता शिक्षकी पेशा हा अतिउत्तम आहे.
0: हो ना.
1: तर तो स्वीकारला आणि 34 वर्ष त्याच्यामध्ये कार्य केलेलं आहे.
0: बरोबर. मग तुमचे वडील रेल्वेमध्ये होते आणि त्या कारणानं तुम्ही म्हणजे तुमच्या बदल्यासारख्या होत होत्या.
1: हो,
0: मग त्याचा तुम्हाला फायदा झाला की असं वाटायचं की नाही आता तर आपण इथं सेट झालोय आणि परत आता बदली झाली, काय वाटायचं?
1: तसंच वाटायचं, कारण लहान असताना मित्रमैत्रिणी मग बदलायचे.
0: हो ना.
1: आणि जाऊन तिथं जम बसवायचा आणि लगेच परत दुसऱ्या गावाला बदली व्हायची.
0: बरोबर.
1: मग तेव्हा मग वाईटच वाटलं, कारण मला अजूनपर्यंत बालमैत्रीण किंवा बालमित्र नाहीयेत. कारण जिथं जाईल तिथं नवीनच सगळं सुरुवात, आई पासूनच सुरुवात करायची, एबीसीडी पासूनच.
0: बरोबर.
1: त्यामुळे मला अजूनपर्यंत बालमैत्रिणी बालमित्र वगैरे नाहीयेत आणि जे लहानपणाचे होते ते आता आठवत नाहीत. आणि त्यावेळेला मोबाईल फोन बिन काही नसल्यामुळे संपर्कही नाही राहिलेला. त्यामुळं वाईट वाटायचं, कारण आता जरा कुठे इथं जम बसतोय, कोणीतरी ओळखायला लागलंय आपल्याला, मग तितक्यात बदल्या व्हायच्या. पण त्याला नाईलाज होता. आणि फायदा असा झाला की जिथं जाईल तिथं कसं जुळवून घ्यायचं हे शिकलो. की जिथं आपण जायचं, कारण ते म्हणतात ना की समुद्रात माशांबरोबर वैर करून चालत नाही.
0: हो.
1: मग तसं जिथं जाईल तिथं आधी त्यांचं कसं काय चाललंय ते बघायचं आणि मग तिथं आपली पावलं घट्ट रोवायची हेही शिकलो. कसं जुळवून घ्यायचं, कसं आपण राहायचं, चार लोक वेगवेगळी भेटत गेली त्यामुळं लोकांचे स्वभाव आणि आपल्याला काय करता येईल, म्हणजे आपण तळ ठोकून उभं राहू शकतो, लात मारीन तिथं पाणी काढीन, एवढी परिस्थिती म्हणजे आम्हाला ते निर्माण झाली.
0: मग तुम्ही किती भावंड?
1: आम्ही 9 भावंड.
0: बर.
1: हो. 5 भाऊ आणि 4 बहिणी. पण त्यातले आम्ही थोडेच राहिलो आहोत, आता 6 जणच राहिलोय. 5-5 जण राहिलोय.
0: तुम्ही कितवा नंबर?
1: माझा 9वा नंबर,
0: म्हणजे लास्ट.
1: सगळ्यात लास्ट. शेंडेफळ.
0: शेंडेफळ. अच्छा. मग त्याचा फायदा झाला की नाही तुम्हाला
1: शेंडेफळाचा? काय आता म्हणायचे, ते लोक शेंडेफळ तिच्यावर लाड करतात, प्रेम करतात जास्त म्हणून. पण आई वडिलांना तसं काहीच नसतं, हे जेव्हा आपण आई वडील होतो तेव्हा कळतं.
0: नक्कीच.
1: सगळी मुलं सारखीच असतात, पण मुलांना आपलं वाटत असायचं की लहान आहे ती, तिला रागवत नाहीत असं. पण रागवण्यासारखं काम केलं तर रागवतात.
0: बरोबर. मग जेव्हा तुम्ही बेळगावला आला, मग त्या वर्षी तुम्ही कुठे राहायला होता नेमक्या?
1: बेळगावला जेव्हा माझं लग्न होऊन आले तेव्हा दावणगिरीला होतो आम्ही.
0: बर.
1: हे तिथंच राहत होते माझे मिस्टर, तिथल्या बँकेत होते ते, दावणगिरीच्या ब्रँच मध्ये होते. मग तिथंच आम्ही राहायला गेलो. मग दावणगिरीमध्ये जवळजवळ 8 वर्ष मी राहिले, ते 9 वर्ष राहिले होते. मग तिथंच माझी दोन्ही मुलंही झाली.
0: बर.
1: मग त्यांचं शिक्षण दुसरीपर्यंत, मोठ्या मुलीचं शिक्षण दुसरीपर्यंत दावणगिरीत झालं आणि लहान मुलाचं, तो 1-3 वर्षाचा होता, मग ती पुण्याला बदली झाली. मग मग असे बदलीचे टप्पे प्रवासात असे घडत गेले, पुणे, बँगलोर, मुंबई, असे दावणगिरी, तिथं तर राहतच होतो आम्ही.
0: मग तुम्हाला कन्नड येत होतं, समजत होतं?
1: हो, घरी आम्ही कन्नडच बोलत होतो, मातृभाषा कन्नडच आमची.
0: ओके.
1: हो. आताही आम्ही घरी कन्नडच बोलतो.
0: अच्छा. छान. म्हणजे त्याचा काही त्रास झाला
1: नाही? त्याचाही काही त्रास झाला नाही. फक्त लिहायला वाचायला येत नव्हतं, ते मुलांना शाळेत घातल्यानंतर इकडे कर्नाटकात आलं,

0: तेव्हा त्यांच्याबरोबर मी पण शिकले त्यांना शिकवण्यासाठी.
1: अच्छा अच्छा.
0: त्यामुळे आता लिहिता वाचता पण येतं
1: छान. मग इथून पुढचा जो प्रवास आहे, तुम्ही 34 वर्ष जवळजवळ शिक्षण क्षेत्रामध्ये काम केलं, तर कसं वाटलं म्हणजे तुम्ही जेव्हा शिकत होता आणि तुम्ही स्वतः शिक्षिका झाल्यानंतर काही बदल व्हायला हवेत का, किंवा आपण विद्यार्थ्यांशी कसं राहावं, तो काहीतरी फरक असा तुम्ही तुमच्या कारकिर्दीत असं काहीतरी एक्झिक्यूट केला का?
0: हो, कारण कसं आपी लहान असताना ते छडी लागे छमछम विद्या येई घम घम म्हणून आमचे शिक्षक वर्ग जे असायचे ते म्हणजे चूक झाली किंवा काही आलं नाही तर फटके बसायचे, पण मला बसला नाही ते एक माझं प्लस पॉइंट आहे. कारण तसे चुका शक्यतो होत नव्हत्या, आणि झाल्या तरी एका दुसरं म्हणजे रागे भरायचे आणि सोडून द्यायचे अशातला प्रकार होता. आणि जेव्हा मी शिकवायला लागले त्यावेळेला थोड्याफार फरकाने लहान मुलांना जरा थोडंसं रागवायचं वगैरे करू लागले होतो, पण नंतर नंतर तर हात वगैरे लावायचाच नाही आहे. इथून इथे बस म्हटलं तरी सुद्धा मुलं लगेच घरी जाऊन सांगायचे की असं असं टीचर म्हणतायत, असं हे करतायत ते करतायत म्हणून. मग लगेच दुसऱ्या दिवशी प्रिन्सिपल मॅडमकडे तक्रार जायची. मग मला असं वाटायचं की तक्रार तुम्ही घ्या नाही म्हणत नाही, पण त्याची शहानिशा करून जे कोणी ते शिक्षक असतील त्यांनाही बोलवा. तुम्ही मुलांचं किती मनावर घेणार आहे, म्हणजे एक मुलगा आता तो लहान असेल, किती 1-3-4 वर्षाचा मुलगा, काहीतरी कारणाने काहीतरी झालं असेल, मग लगेच त्यांच्यावर तुम्ही इतका विश्वास ठेवता, मग तुमच्याकडे जे वर्षानुवर्ष काम करतायत शिक्षक त्यांच्यावर तुमचा विश्वास असला पाहिजे का नाही. मग नुसतंच त्यांच्या बोलण्यावरती मग दुसऱ्या दिवशीच ती टीचर फायर झाली, असे बरेच आता किस्से आपण ऐकतोय बघतोय. कदाचित चूक असेलही कदाचित नसेलही, पण त्याची शहानिशा करूनच मग जे काही निर्णय घ्यायचा तो घ्यायला पाहिजे असं मला वाटतं.
1: बरोबर. मग त्याच्यानंतर म्हणजे तुमची रिटायरमेंट मग कधी झाली, कुठल्या साली झाली?
0: रिटायरमेंट असं म्हणतं म्हणजे कारण माझे गव्हर्नमेंट सरकारी नोकरी तर काही नव्हती.
1: अच्छा.
0: जिथं जाईल तिथं जवळपास घराच्या जवळ अशा शाळा बघायच्या, कारण चालत जायता येईल इतपतच लांब जायचं असं मी ठरवलं होतं. कारण फार लांब गेलं तरी आपल्याकडं एखाद दुसरी कल हवी, आपल्याकडे वाहन हवंय, मग त्यावेळेला वाहनाची काय आमच्याकडे व्यवस्था नव्हती. आता भरपूर आहेत त्याचा प्रश्न नाहीये, पण त्यावेळेला नव्हतं, म्हणून मला झेपेल असं चालत जाण्या इतपत एवढ्या जवळ मी शाळा शोधायचे आणि मग तिथंच शाळेमध्ये जायचे आणि मग तिथं आपलं व्यवसाय करायचा, मग मुलांना शिकवायचं. मग असं करत करत मग बदल्या वगैरे होत गेल्या.
1: अच्छा.
0: मग बदली झाली की मग तिथं सोडायलाच लागायचं.
1: बरोबर.
0: मग परत दुसऱ्या गावात जायचं, मग परत तिथं लगेच दुसऱ्या शाळा शोधायच्या, आणि असं करत करत करत 2019 साली माझे मिस्टर रिटायर झाले.
1: बर.
0: मग ते रिटायर झाल्यानंतर आम्ही बेळगावमध्ये आमचं स्वतःचं घर आहे टिळकवाडीमध्ये, म्हणजे वडिलोपार्जित घर आहे, मग तिथं यायचा निर्णय घेतला. आम्ही सगळे इथे आलो आणि मग इथं KLE मध्ये मराठा मंदिरच्या मागे PU कॉलेज आहे, इंडिपेंडेंट PU कॉलेज, मग तिथं हिंदीचे HOD म्हणून मी नोकरीला लागले.
1: बर.
0: मग तिथं 1-2 वर्ष काम केलं. मग 2020 मध्ये लगेचच लॉकडाऊन झालं, कोरोना आला, लॉकडाऊन झालं. मग लॉकडाऊन मध्ये सुद्धा ऑनलाईन 1 वर्षभर काम केलं आणि मग नंतर 2021-22 मध्ये मी निर्णय घेतला की आता बस आपल्याला हे काय ऑनलाईन मला पटलं नाही शिक्षण द्यायचं, त्यामुळे मी 2022 मध्ये जॉब सोडून दिला.
1: ओके.
0: त्याच्यानंतर मग हा कीर्तनाचा भागवताचा कथांचा हा प्रवास सुरू झाला.
1: मग म्हणजे इमिडिएटली शिक्षण क्षेत्र वेगळं आणि हे अध्यात्म वेगळं पडतं, तर तिथं तुम्ही कशा काय मग तुमचे पाय रोवलेत, किंवा तुमचा असा काही म्हणजे बॅकग्राऊंडला असं काही आहे का, संगीताचं बॅकग्राऊंड काय आहे का, काय आहे नेमकी पार्श्वभूमी?
0: आम्ही लहानपणापासून आमचे वडील त्यांचं संगीत आम्ही ऐकलंय.
1: बर.
0: आणि ते भीमसेन जोशींचे शिष्य होते 2-3 वर्षाकरता, फार काळ ते त्यांच्या बरोबर फिरले नाहीत. आणि वाठार म्हणून साताऱ्याच्या इथं आमचं एक गाव आहे
1: ना,
0: ते माझं माहेर आहे.
1: बर.
0: आणि तिथं आम्हाला अंतुरकर गुरुजी म्हणून माझ्या वडिलांना सद्गुरूंची प्राप्ती झाली आणि ते दत्तस्वरूप आहेत अशी धारणा झाली आणि आम्ही सगळेजण त्यांचे अनुयायी बनलो आणि ते अंतुरकर गुरुजी ते हे आमचे सद्गुरू आहेत. आता देखील आमचं तिथं गृहस्थाश्रम आहे, गृहस्थाश्रमी मठ आहे, म्हणजे ते ट्रस्टला वगैरे काही दिलेलं नाही आहे. त्यामुळं दरवर्षी दोन उत्सव साजरे होतात, एक दत्तजयंतीचा आणि एक आमच्या सद्गुरूंची पुण्यतिथी म्हणून जूनमध्ये वटपौर्णिमेच्या दुसऱ्या दिवशी साजरी केली जाते.
1: अच्छा.
0: आणि बाबा आमचे वडील गात होते त्यामुळं त्यांच्याकडून संगीताचं सगळं कानावर पडत होतं. आणि लहानपणी असताना संगीत शिक्षणाची व्यवस्थाही केली होती पण आमच्या ह्या बदल्यांमुळं मला काही नीट संगीताचं शिक्षण घेता आलं नाही. म्हणून मी आता घेत आहे संगीताचं शिक्षण थोडंफार. आणि ते कानावर पडून पडून आम्ही लहानपणापासून भजन, गायन, प्रवचन आणि रोज संध्याकाळी आमच्याकडं दासबोधाचं वाचन व्हायचं आणि त्याचं निरूपण बाबा करायचे आणि एकनाथी भागवत त्याच्यातला एक पॅरेग्राफ असं ते वाचायचं आणि त्याचं निरूपण, त्याच्यानंतर नामस्मरण आणि त्याच्यानंतर जेवण. असा हा एक तासाचा आमचा रोजचा कार्यक्रम असायचा. कोणी येऊ दे जाऊ देत मग त्यांना त्याची गोडी आहे का नाही तो भाग वेगळा, पण आम्हाला मात्र आमच्या भावंडांना आम्हाला मुलांना याची गोडी होती. त्यामुळं एक 30-34 वर्ष जे काही माझे प्रापंचिक वर्ष होती ती निघून गेल्यानंतर लॉकडाऊन माझ्यासाठी टर्निंग पॉइंट म्हणा तो काळ ठरला आणि पुन्हा माझं अध्यात्माकडे वळणं झालं. आणि जे त्यावेळेला आम्हाला लहान असताना वडील सांगायचे ते आत्ता उपयोगी पडतंय, तेव्हा कळत नव्हतं पण आता बरंच कळायला लागलेलं आहे. तर त्यामुळे असा माझा हा प्रवास, इथेही पाय घट्ट रोवले गेले आणि आमचं ते खेडं असल्यामुळं वारकरी संप्रदायाची कीर्तनं आमच्याकडे व्हायची.
1: अच्छा.
0: मग तिथं ते ऐकायला जायचं, काकड्याला जायचं, मग टाळ घेऊन उभं राहायचं, मग ते वाजवायचं. त्यामुळे संगीताचं थोडंफार ज्ञान होतं आहे, अजून काही येत नाही मला.
1: मग आता सध्या तुम्ही संगीतामध्ये काय काय शिकलात?
0: संगीतामध्ये तसं पाहायला गेलं तर फार म्हणजे मला रागदारी शास्त्रीय संगीत एवढं जास्त आवडत नाही, पण कीर्तनासाठी जो बेस आहे ते शिकत आहे मी, त्यामुळे आता एक 4-5 राग वगैरे झालेले आहेत.
1: बर.
0: मग आलापताना वगैरे शिकवतायत, मग किती जमतंय ते बघायचं आता मला.
1: अच्छा. मग कीर्तन तुम्ही कुठं शिकला?
0: कीर्तन मिरजमध्ये वेणास्वामींचा मठ आहे, तो समर्थ स्थापित आहे आणि तिथे कौस्तुभ महाराज म्हणून आहेत, ते मठाधिपती आहेत, त्यांच्याकडे मी कीर्तनाचं शिक्षण घेतलंय आणि घेतही आहे, अजूनही घेत आहे. त्यामुळं ऑनलाईन आमचं कीर्तनाचं शिक्षण चालू आहे आणि ऑफलाईन आठवडाभर ते दरवर्षी शिकवतात. मग ज्यांना ऑफलाईन जमतंय तिथं राहून शिबिरात कीर्तन शिक्षण घेणं जमतंय ते तिथं राहतात, ज्यांना शक्य होत नाही ते ऑनलाईन आम्ही शिक्षण घेतो. आणि काही आम्हाला अडीअडचणी आल्या, काही प्रश्न वाटले तर मग आम्ही त्यांना विचारतो, ते आम्हाला मार्गदर्शन करतात.
1: म्हणजे मिरजला तुमचं शिक्षण झालं
0: कीर्तनाचं?
1: कीर्तनाचं.
0: हो.
1: मग त्याचं सादरीकरण पहिल्यांदा तुम्ही कुठे केलं कीर्तन?
0: हा, त्याचं सादरीकरण करत असताना त्यावेळेला लॉकडाऊन होता, त्यामुळे घराच्या बाहेर पडण्याचा प्रश्नच नव्हता.
1: बर.
0: तर आमच्या मठाधिपती श्री कौस्तुभ महाराज यांचं एक पेज आहे, फेसबुकचं पेज.
1: बर.
0: अखिल भारतीय वेणीराम गुरुकुल संस्था म्हणून.
1: अच्छा.
0: मग त्याच्यामध्ये त्यांनी आम्हाला असं सांगितलं की तुम्ही घरी बसूनच कीर्तन सादर करू शकता, त्याच्यासाठी बाहेर जायची काही आवश्यकता नाहीये. मग त्यामुळं माझं पहिलं कीर्तन तर खरं म्हटलं तर मी माझ्या सासूबाईंसमोर सादर केलं, म्हणजे त्या एकट्याच होत्या. त्यांना आधी विचारलं ऐकणार का म्हणून, हो म्हणाल्या. मग खोलीमध्ये आम्ही लांब असं बसून, कारण त्यावेळेला अगदी फार जवळ जायचं नाही असं वगैरे कोरोनाची परिस्थिती असल्यामुळे, मग त्यांच्या समोर पहिलं कीर्तन पेटी तबल्याशिवाय झालं आणि नंतर मग थोडी ढील मिळाली बघा आपल्याला 1-5-6 महिन्यानंतर. मग त्याच्यानंतर हे फेसबुकवरती ऑनलाईन कीर्तन, पहिलं कीर्तन सादर झालं.
1: अच्छा.
0: हा. आणि अजूनही ऑनलाईन कीर्तन होत आहेत आमची.
1: छान.
0: हा. ऑनलाईन पण होतात, ऑफलाईन पण होतात. ऑफलाईन असतानाही ऑनलाईन करू शकतो. मग तशी व्यवस्था आता जी ती ऑनलाईन सुरू झाली 2020 मध्ये, ते आजतागायत आमचे या वेणीराम कीर्तन गुरुकुलाचे सगळे शिष्य सगळे आमचे गुरुबंधू भगिनी ऑनलाईन कीर्तन आम्ही सादर करतो. दररोज एकाच कीर्तन असतं. आम्ही त्या तिथी तारखा वाटून घेतलेल्या आहेत, त्यामुळं महिनाभर असे 365 दिवस ऑनलाईन कीर्तन सुरू आहेत.
1: छान. मग याच्या व्यतिरिक्त तुमच्या आवडीनिवडी काय आहेत?
0: आता याच्या व्यतिरिक्त म्हणजे पूर्वी मी शिवणकाम करत होते, फॅशन डिझायनर झालेले आहे, त्यामुळं घरची सगळे शिवणकाम जे होतं ते मीच करायचे, मुलांसाठी, माझ्यासाठी, स्वतःसाठी. आणि इथे असताना बेळगावमध्ये एक 4 वर्ष होते तेव्हा माझं मी एक छोटंसं टेलरिंगचं असं व्यवसाय सुरू केला होता.
1: अच्छा.
0: पण नंतर मी तो बदली झाली. मग तेच तर होतं ना की असं जम बसलेला असतो आणि
1: तोपर्यंत
0: बदल्या होत होत्या.
1: अच्छा.
0: हा, त्यामुळं मग मी घरगुती घरापुरतं मी मर्यादित ठेवलं आणि विणकाम वगैरे करते, एम्ब्रॉयडरी करते.
1: अच्छा.
0: हा, पण त्याचं आता जरा हे कमी झालेलं आहे. कीर्तन, भागवत सप्ताह, रामकथा हेच माझं आता मुख्य उद्देश राहिलेला आहे. आता माझं जीवनाचं माझा शेवट होईपर्यंत आता हे सोडणार नाही अशी आम्ही प्रतिज्ञा घेतलेली आहे. हातात घेतलेली झांज आता खाली ठेवायची नाही शेवटचा श्वासापर्यंत.
1: छान.
0: जितकं जमेल तितकं समाज प्रबोधनाचं कार्य करायचं आणि आमचा मठ जो वेणास्वामींचा मठ आहे त्याचं आता जीर्णोद्धाराचं कामही सुरू आहे. तिथं आमची गोशाळा आहे. मग त्याच्यासाठी हा देह झिजवायचा असं सद्गुरूंच्यासाठी त्यांचं कार्य पुढे न्यायचं हाच एक उद्देशच आहे आम्हाला.
1: मग या सगळ्या गोष्टींसाठी घरच्यांचा सपोर्ट कसा आहे?
0: छान आहे. सासूबाई तरी आमच्या खूपच उत्साहाने सांगायच्या की कुठं कीर्तनाला गेले की आल्या आल्या त्यांचा प्रश्न असायचा की आज कुठला गोष्ट सांगितली, आज कुठलं आख्यान घेतलंस, आज कुठला अभंग घेतला होतास म्हणून. आणि मिस्टर आणि घरचे माझी मुलं देखील याचा प्रतिसाद खूप छान मला सपोर्ट करतात आणि मीही ते बॅलन्स करूनच बाहेर जाते.
1: ते महत्त्वाचं आहे
0: ते आणि दोन्हीकडून बॅलन्स केलं जातं.
1: अच्छा. हां. मुलं केवढी आहेत आता?
0: मुलं मोठी आहेत. दोन मुलं आहेत, एक मुलगा एक मुलगी आहे. मुलाचं लग्न झालंय. मुलगी पण इकडे बॉम्बेमध्ये IIT मध्ये आहे. मुलगा आणि सुनबाई अमेरिकेत असतं.
1: छान.
0: मग त्या दोघांचं मुलाचं आणि मुलीचं PhD झालंय, पोस्ट डॉक झालंय. ते दोघं सायंटिस्ट आहेत.
1: अरे वा.
0: हा. सुनबाई पण नौकरी करते.
1: म्हणजे आता तुम्हाला भरपूर वेळ आहे तर?
0: हो आहे आहे. आता सगळा राहिलेला वेळ याच्यातच घालवायचा. घरचं जे प्रापंचिक कार्य आहे तेवढं करायचं आणि उरलेला वेळ सगळा भगवत कार्यासाठीच घालवायचा असं ठरवलं आहे. आणि सद्गुरु ती प्रेरणा पण देत आहेत त्यामुळे ते कार्य होत आहे.
1: छान. मग याच्या व्यतिरिक्त आणखीन काही ऍक्टिव्हिटीज चालतात का तुमच्या? म्हणजे आता एवढा मोकळा वेळ तुमच्याकडे आहे तर त्याला घेऊन म्हणजे तो वेळ कुठेतरी चांगला आणखीन काहीतरी वेगळं करावं किंवा आणखीन काहीतरी चांगलं काम करावं, त्याच्यामध्ये इन्व्हेस्ट करावा, असे काही प्लॅनिंग तुमचे?
0: हो, आमच्या इथं मी म्हटल्याप्रमाणे बेनकन हळ्ळीमध्ये घरकुल म्हणून वृद्धाश्रम आहे.
1: बर.
0: मग तिथं मी याचाही वापर करत असते, उपयोग करते.
1: बर.
0: म्हणजे कीर्तन करायचे, प्रवचन करायचं, भागवत सप्ताह झाला तिथल्या लोकांसाठी. आणि आता रामकथा करायची आहे मला, पण वेळ आता जुळून तिथे येत नाहीये. मग ती वेळ जुळून आली की त्यांच्या समोर रामकथा देखील सादर करायचा मानस आहे. आणि प्रवचन, कीर्तन, आणि परवाच आम्ही 1 मेला त्या घरकुलच्या लोकांना धरून, म्हणजे जे चालण्या फिरण्यासारखे आहेत त्यांना धरून आम्ही रामायण म्हणून 1 नाटिका केली.
1: अरे वा.
0: आणि त्याच्यामध्ये त्यांचा सहभाग होता. आम्ही तरी पात्रधारी झालो होतोच, माझं रामाचं पात्र होतं, माझी मैत्रीण सीता झाली, आणखीन एक मैत्रीण ती रावण झाली होती, दुसरी आहे ती हनुमान झाली, असे म्हणजे जे ही पात्र आम्ही घेतली. पण बाकी जांबुवंत, बिभीषण, सुग्रीव आणि समुद्रदेव ही आणि शबरी ही पात्र सगळी आमच्या त्या वृद्धाश्रमातल्या व्यक्तींकडून, आजी आजोबांकडून साकार करून घेतली. आणि ते अगदी उत्तम रीत्या ते 45 मिनिटाचं नाटक खूप छान झालं होतं.
1: अरे वा.
0: त्यामुळे हे असंही आम्ही काही त्यांच्याकडून करवून घेत असतो. म्हणजे त्यांची शारीरिक क्षमता बघूनच हे सगळं करायचं, कारण मन तरुण असतं पण शरीर जितकं साथ देतं तेवढंच त्यांच्याकडून करवून घेऊन त्यांच्या आणि बसल्या बसल्या त्यांना असं नृत्य हातवारे करायचं ते सगळे आम्ही शिकवतो त्यांना आणि तेही उत्साहानं करत असतात. मग हा वेळ तिथेही घालवत असतो.
1: त्या वृद्धाश्रम मध्ये किती आजी आजोबा सध्या राहत आहेत?
0: सध्या तिथे 58 आजी आजोबा आहेत.
1: बर.
0: प्लस त्यांच्या बरोबर त्यांची देखभाल करणारे केअरटेकर्स 10-12 लोक आहेत आणि स्टाफ आमचा 31 असा आहे. जवळजवळ 101 माणसांची रोज ये जा चालू असते. शिवाय त्या आजी आजोबांना भेटायला त्यांचे नातेवाईक येत असतात. पुन्हा दुसऱ्या आम्हाला एन्क्वायरीज येत असतात, चौकशीसाठी लोक येत असतात आणि रोज काही ना काही कार्यक्रम चालू असतात, धार्मिक कार्यक्रम असतात, सगळे सणवार साजरे करतात, होम हवन चालू असतं, त्यामुळं असे धार्मिक कार्यक्रम पण तिथं होत असतात.
1: मग हे गेली किती वर्ष झालं चालवताय तुम्ही?
0: आता 25 वर्ष झाली आणि हे वर्ष आमचं 25वं वर्ष आहे. रौप्य महोत्सव वर्ष साजरा करत आहोत तर हे तिथे होणारे आता सगळे कार्यक्रम 25व्या वर्षाच्या अनुषंगाने आम्ही घेत आहोत. त्यामुळं अनेक तऱ्हेचे सामाजिक, धार्मिक, पौराणिक, ऐतिहासिक कार्यक्रम तिथे सादर होतात. बेळगावच्या लोक, बेळगाव बाहेरचे, परवाच गोव्यातनं एक नृत्याची टीम आली होती आणि त्यांनी भरतनाट्यम नृत्य सादर करून दाखवलं त्यांना. त्यामुळे बेळगाव आणि बेळगावच्या बाहेरचे लोक येऊन त्यांचे मनोरंजनात्मक कार्यक्रम देखील होत असतात आणि ते छान राहतात सगळे.
1: काय वाटतं तुम्हाला की अशा लोकांच्याकडे बघून की आपला जो समाज आहे तो कुठं चाललाय? म्हणजे आता तुमच्याकडे जवळजवळ 50 जास्त आजी आजोबा आहेत, तर म्हणजे एवढ्या फॅमिलीतून एक मेंबर आता तुमच्याकडे आहे.
0: होय.
1: तर काय वाटतंय, म्हणजे काय अशी परिस्थिती बदलली आहे आता समाजाची की ही वेळ आली आहे?
0: कारण आता बघा, सगळे उच्च शिक्षित आहेत एकतर आणि छोट्या छोट्या गावांमध्ये त्यांच्यासाठी नोकऱ्या उपलब्ध नसतात एकतर, त्यामुळं त्यांना दुसरीकडे जावं लागतं आणि मग आई वडील जे आहेत, मग कधी कधी त्यांची इच्छा पण असते की आपले आई वडील आपल्याकडे येऊन राहावेत, पण काही काहींची इच्छा असते की नाही बाबा, आम्ही एवढा जन्म आमचा इथे घालवलाय, तर आता या उतारवयामध्ये आम्हाला नवीन गाव, नवीन लोक, नवीन हे, कारण मुलं आणि सुना जे आहेत ते त्यांच्या कामाला बाहेर जाणार.
1: बरोबर.
0: नातवंड देखील त्यांच्या त्यांच्या शाळा, कॉलेज, करिअर म्हणून ते जाणार, मग पुन्हा हे दोघेच राहणार तिथेही. मग काहींचा समज असा असतो, विचार असे असतात की नको, आम्हाला जितकं आमच्या हाताने जितकं शक्य होतंय तितके दिवस आम्ही आमच्या घरामध्ये स्वकष्टार्जित जे आमच्या गावामध्ये जे आहोत ते आम्ही इथंच राहतो, असे काही लोक असतात. काही जण जातातही, असे म्हणजे प्रत्येकाचं टक्केवारी वेगवेगळी आहे. आणि काही लोक इथल्या इथे मुलं असून सुद्धा आमच्या वृद्धाश्रमामध्ये आहेत, कारण त्यांना समवयस्क मित्रमैत्रिणी मंडळी मिळतात बोलायला, त्यांचे विचार जाणून घ्यायला, एकमेकांचे देवाणघेवाण होते, वेळ जातो. अहो, दुपारी संध्याकाळी 4 चहानंतर 2-3 तास त्यांच्या वयस्कर त्यांच्या वयाच्या लोकांमध्ये मिळून मिसळून खेळ खेळतात, पेपर वाचतात, चर्चा करतात. आणखीन संध्याकाळची रामरक्षा असते, आरती असते, मग ते सगळं होतं. सामुदायिक रीत्या सगळे सण साजरे केले जातात. मग काही लोक घरी जाण्याची इच्छा व्यक्त करत नाहीत की आम्हाला इथं बरं आहे बाबा, त्यामुळं अशी ही मानसिकता तयार झालेली आहे. आणि मुलांनाही एक प्रकारचा दिलासा मिळतो की निश्चिंतपणाने ते आपलं काम करू शकतात. यांना काही जर कमी जास्त वगैरे झालं की लगेच दवाखान्यामध्ये घेऊन गेलं जातं, तिथं त्यांची प्राथमिक सगळी जी चौकशी सोय वगैरे होते ती केली जाते, लगेच तत्काळ त्यांच्या नातेवाईकांना कळवलं जातं, मग लगेच ते येतात. मग असंही आहे, ही काळाची गरज झालेली आहे, त्यामुळे आता अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. आणि हे एका दृष्टीने वाईट आहे असं मला वाटत नाही, कारण किती केलं तरी पुन्हा शेवटी आपला एकटेपणा हा आपणच घालवायचा आहे.
1: खूपच सुंदर होता आणि तुमचा आवाजही खूप छान आहे आणि एवढ्या दिवसांचं प्रॅक्टिस आहे तुमचा अर्थात, त्यामुळं ते अतिशय सुंदर वाटलं ऐकायलाही. आणि तुम्ही आला तिकडे, एवढ्या छान छान गप्पा आमच्यासोबत मारलात, खूप छान वाटलं बोलताना, त्याबद्दल थँक्यू सो मच.
0: धन्यवाद.
1: वेणुधोनी 90.4 FM KLE गणसूपे आप ट्यून है और अभी हम सुनेंगे ऑल इंडिया रेडियो के सहयोग से प्रस्तुत होने वाले न्यूज.
2: In Asian Games 2026, Indian men's and women's skeet teams win bronze medals in Japan. Mirabai Chanu wins silver in weightlifting. President Draupadi Murmu has expressed confidence that India will become a developed nation even before 2047 through the efforts of the youth. Addressing the 75th convocation ceremony of the Maharaja Sayaji Rao University of Baroda in Vadodara today, she said that education becomes meaningful only when it is put to use for the nation and society.
3: मैंने देखा कि इस दीक्षांत समारोह में उपाधि प्राप्त करने वाले विद्यार्थियों में बेटियों की संख्या ज्यादा है। ये बदलते हुए भारत की तस्वीर है जो देश के अधिकांश उच्च शिक्षण संस्थानों में दिखाई दे रहा है। आज क्षेत्रों में महिलाओं की बढ़ती भागीदारी इस बात का शुभ संकेत है कि हमारे देश समावेशी विकास की दिशा में आगे बढ़ रहा है।
2: The president said that technological transformation is taking place in every field today. She added that a multidisciplinary approach is the solution to many of the challenges being faced today. She also appreciated the increasing participation of women in various fields, including education. Finance Minister Nirmala Sitharaman has said that the decisions taken in the ongoing multilateral tax negotiations over the next few years would shape cross-border taxation for a generation. Addressing the inaugural session of the BRICS tax heads meeting in New Delhi today, Ms. Sitharaman said, the BRICS countries are large developing economies and source jurisdictions that have built significant domestic tax capacity from a low base, and their perspective is essential to making these negotiations fair and lasting. Talking about tax administrations, Ms. Sitharaman said they are moving from paper-based and relationship-dependent processes to data-driven and digital systems. She added that India's experience with faceless assessment, pre-filled returns, real-time invoice authentication, and AI-enabled taxpayer assistance has attracted interest from BRICS partners.
4: Look at what has emerged from the BRICS tax track this year. Technology, the use of data and digital infrastructure to make tax administration more precise, more accessible, and less dependent on the discretionary powers of individuals. Administration, the governance structures, the shared standards, and the practical tools that give a cooperation like ours a durable institutional shape.
2: Indian Railways has achieved a significant milestone in railway safety with the successful commissioning of Kavach version 4.0 for the first time on South Central Railway. Railway Ministry said the upgradation from Kavach version 3.2 to version 4.0 has been successfully completed over 108 route kilometers from the Malkajgiri-Kamareddy section of Hyderabad division. Kavach 4.0 brings enhanced safety, advanced technology, higher reliability and safer train options. More from our correspondent.
5: Kavach is an indigenously developed automatic train protection system designed to enhance operational safety. The system assists the loco pilot in maintaining trains with prescribed speed limits and can automatically apply brakes when required if the loco pilot fails to do so. Kavach is designed to help prevent signal passing at danger, control train speed in critical situations, and reduce the risk of collisions. The system also supports safer train operations during inclement weather conditions. The successful commissioning of Kavach 4.0 on South Central Railway represents an important step towards strengthening indigenous railway safety technology and expanding advanced automatic train protection capabilities across the Indian Railways network. With Dipendra Kumar, this is Ankit Kumar, Akashwani News, Delhi.
2: Minister for Ayush, Pratap Rao Jadhav, today said Ayurveda offers a holistic approach for preventing lifestyle-related diseases and maintaining health through balanced diet, disciplined routine, sound sleep, yoga, and harmony with nature. Addressing the national celebrations of the 11th Ayurveda Day in Nagpur, Mr. Jadhav said the theme of this year's Ayurveda Day is Ayurveda for a Healthier Tomorrow. Stressing upon the importance of our Ayurveda-aligned lifestyle, Mr. Jadhav said the first center of healthcare is the home, and the first foundation of health is a healthy lifestyle rather than medicines alone. 8 MLAs of United Democratic Party from Meghalaya joined the Bharatiya Janata Party at the party headquarters in New Delhi today. They were inducted into the party in the presence of Union Minister and senior BJP leader Kiran Rijiju, BJP spokesperson Sambit Patra and Anil Antony. This is Akashwani giving you the news. Stay connected with AIR News. Follow us on X at AIR News Alerts and visit newsonair.gov.in for the latest updates. The Ayushman Bharat Pradhan Mantri Jan Arogya Yojana has completed 8 years today. Prime Minister Narendra Modi launched the scheme in September 2018 from Ranchi, Jharkhand, which has become the world's largest government-funded health assurance scheme. In a social media post, the Prime Minister said, 8 years ago, Ayushman Bharat was rolled out with the idea that every Indian should have access to top quality and affordable healthcare. He said, today, more than 60 crore beneficiaries have access to a 5 lakh annual health cover, making it the largest healthcare scheme in the world. Our correspondent reports that more than 48 crore, 54 lakh Ayushman cards have been created so far.
6: Over the past 8 years, around 13 crore beneficiaries have availed cashless treatment and the government has spent more than 2 lakh crore rupees on it. Under the scheme, a total of 38,000 government and private hospitals have been empaneled. The scheme is now being implemented across all 36 states and union territories. This marks a significant milestone in expanding healthcare access and strengthening the delivery of secondary and tertiary care services across the country. Recently, the Modi government extended the benefits of this scheme to senior citizens of 70 years and 37 lakh families of Asha and Anganwadi workers. The main aim of the scheme is to provide universal healthcare to the poor, needy and vulnerable sections of the country. With Deependra Kumar, Aman Yadav, Akashwani News, Delhi.
2: Space sector reforms have been a key part of the reforms undertaken by Prime Minister Narendra Modi, with public welfare as the goal. These reforms were approved by the Union Cabinet in June 2020. Speaking on the occasion, Prime Minister Modi said this decision was taken as part of the long-term goal of making the country self-reliant and technologically stronger.
7: As part of these reforms, a new organization called the Indian National Space Promotion and Authorization Center was set up. Its main responsibility is to provide private companies equal opportunities to use the country's space infrastructure and offer them proper guidance. An example of these reforms is Hyderabad-based Skyroot Aerospace, founded in 2018 by former ISRO scientists Pavan Kumar Chandana and Nagabharat Daka. The company made history in 2022 by launching the country's first private rocket, Vikram S. Recently, Prime Minister Narendra Modi virtually inaugurated the company's Infinity campus in Hyderabad and unveiled its first orbital rocket, Vikram 1. Skyroot's Vice President of Branding, Marketing and Communications, Tejasvi Bhagavatula, said these reforms have been very useful for them.
8: India's space sector reforms are a powerful example of how policy can unlock the potential of our young people and the private enterprise. By opening the space sector to private participation, government has created opportunities for companies like Skyroot to build world-class technology here at home. We have seen what becomes possible when policy, entrepreneurship and young talent come together. As we head towards Viksit Bharat 2047, India has the opportunity to emerge as one of the world's leading spacefaring nations.
7: Saptagiri Gopaguni, Akashwani News, Hyderabad.
2: External Affairs Minister S. Jaishankar, UAE Foreign Minister Sheikh Abdullah bin Zayed Al Nahyan and French Foreign Minister Jean-Noël Barrot participated in the India-UAE-France trilateral on the sidelines of the 81st session of the United Nations General Assembly in New York. The three ministers reviewed progress in trilateral cooperation across agreed areas of mutual interest, including space, energy, artificial intelligence and culture and heritage. According to the statement released by the Ministry of External Affairs, the leaders also discussed the situation in West Asia. A deep depression over the Bay of Bengal is approaching the North Andhra Pradesh, South Odisha coast, bringing intense weather to Odisha. Several southern and coastal districts are witnessing heavy rain, with the system expected to cross the coast tonight. More from our correspondent.
9: The India Meteorological Department has warned of very heavy to extremely heavy rainfall in parts of southern Odisha today and tomorrow. Red warnings are in force for Kalahandi, Navarangpur, Koraput and Malkangiri today, with Navarangpur also under red warning tomorrow. The system is expected to move inland through Koraput and Raigada after crossing the coast. Gusty winds of up to around 60 kilometers per hour are likely in southern Odisha. The state government has deployed 33 Odisha Disaster Rapid Action Force teams, while cyclone and flood shelters have been kept ready. Schools and Anganwadi centers have been closed in several vulnerable districts. The Kalinga Ghat in Kandhamal has been closed to traffic as a precaution against landslides and flash floods. People have been advised to avoid swollen rivers and streams and follow local administration advisories. Prakash Das for Akashvani News, Bhubaneswar.
2: The India Meteorological Department, IMD, has issued a red color alert for heavy to very heavy rainfall conditions over Telangana, Chhattisgarh, coastal Andhra Pradesh and Odisha during the day. Arunachal Pradesh, Assam, Meghalaya, Bihar and interior Karnataka will experience heavy rainfall today. Similar conditions will also prevail over Jharkhand, Keralam, Mahe, Konkan, Goa, Maharashtra, West Bengal and Sikkim. Meanwhile, in Delhi, there will be a mainly clear sky. The maximum and minimum temperatures in the national capital will hover around 34 degrees Celsius to 24.8 degrees Celsius. Moving on to sports, India continued its strong performance at the Asian Games in Aichi, Nagoya today, adding several medals across weightlifting, soft tennis and shooting. We have a report.
10: The Indian men's and women's ski teams bagged bronze medals today. The women's team of Raisa Dhillon, Maheshwari Chauhan and Parinaz Dhaliwal finished third with 331 points, while the men's team of Ananjit Singh Naruka, Mehraj Ahmed Khan and Bhavtek Singh Gill also bagged bronze with a total score of 346. Olympic medalist and three-time Commonwealth Games champion Mirabai Chanu won her maiden Asian Games medal, securing silver in the women's 49 kg weightlifting category at Aichi Nagoya. She lifted 87 kg in the snatch and 111 kg in the clean and jerk, finishing with a total of 198 kg. North Korea's Ri Songam won gold with 215 kg. Chanu has now become only the second Indian weightlifter after Karnam Maleshwari to win medals across all major international competitions. Jay Meena secured India's first ever Asian Games medal in soft tennis, winning bronze after losing 2-4 to Japan's Takuya Kurosaka in the men's singles semi-final. With Shivam, this is Jigyasa Pandey for Akashwani News, Delhi.
2: President Draupadi Murmu and Prime Minister Narendra Modi have congratulated Parinaz Dhaliwal, Raisa Dhillon and Maheshwari Chauhan on winning the bronze medal in the women's skeet team event at the Asian Games. Prime Minister Modi also congratulated Mirabai Chanu on winning silver medal in the women's 49-kilogram weightlifting event. International Day of Sign Languages is being observed today. The Union Social Justice and Empowerment Minister Dr. Virendra Kumar said that the sign language is a powerful bridge for communication, expression and inclusion. And now before we end the bulletin, the headlines once again. President Draupadi Murmu says youth efforts will propel India to a developed nation before 2047. Finance Minister Nirmala Sitharaman inaugurates BRICS tax heads meeting in Delhi, calls for stronger BRICS voice in global tax negotiations. Indian Railways commissions Kavach 4.0 for the first time on South Central Railway. Ayushman Bharat Pradhan Mantri Jan Arogya Yojana marks 8 years of transforming public health care access across India. External Affairs Minister Dr. S. Jaishankar discusses collaboration in AI, space, energy with counterparts from UAE and France. And in Asian Games 2026, Indian men's and women's skeet teams win bronze medals in Japan. Mirabai Chanu wins silver in weightlifting. And with that, we end the midday news.
11: नमस्कार, आकाशवाणी से दोपहर समाचार के साथ मैं मुकेश कुमार।
12: 90.4 FM वेणुधुनि KLE कंसो पे आप ट्यून हैं और अब तक हम सुन रहे थे ऑल इंडिया रेडियो के सहयोग से प्रस्तुत होने वाले न्यूज़। आप सुनते रहे वेणुधुनि 90.4 FM KLE कंसो।
13: ಬೆಳಗಾವಿಯ ಕೆಎಲ್ಇ ಆಯುರ್ವೇದ ಆಸ್ಪತ್ರೆಯು ಆರೋಗ್ಯ ಕ್ಷೇತ್ರದಲ್ಲಿ ಉತ್ಕೃಷ್ಟ ಸೇವೆಯನ್ನು ಸಲ್ಲಿಸುತ್ತಿದೆ.
14: ರೋಗಿಗಳಿಗೆ ಉತ್ತಮ ಸೇವೆ ಕಲ್ಪಿಸಿಕೊಡಲು ಅವಶ್ಯವಾದ ನುರಿತ ತಜ್ಞರಿಂದ ತಪಾಸಣೆ, ಹೊರ ಹಾಗೂ ಒಳರೋಗಿ ವಿಭಾಗ ಅನುಭವಿ ಆಯುರ್ವೇದ ವೈದ್ಯರಿಂದ ಹೊಂದಿದೆ.
13: ಕೆಎಲ್ಇ ಆಯುರ್ವೇದ ಆಸ್ಪತ್ರೆಯ ಮುಖ್ಯ ಧ್ಯೇಯ ರೋಗ ನಿವಾರಣೆ, ಆರೋಗ್ಯ ನಿರ್ವಹಣೆ.
14: ನಿಮ್ಮ ಆರೋಗ್ಯ ಸಮಸ್ಯೆಗಳಿಗೆ ಆಯುರ್ವೇದ ಚಿಕಿತ್ಸೆಗಾಗಿ ಸಂಪರ್ಕಿಸಿ
13: ಕೆಎಲ್ಇ ಆಯುರ್ವೇದ ಆಸ್ಪತ್ರೆ, ಶಹಾಪುರ, ಬೆಳಗಾವಿ. ದೂರವಾಣಿ ಸಂಖ್ಯೆ 0831-248-6286.
15: For the first time in Hubballi, a golden opportunity for new entrepreneurs, young entrepreneurs, startup founders and aspiring self-employed individuals. Turn your ideas into income and build a strong foundation for your dream business by attending this one-day skill development workshop, Empower 365, from idea to company, on Sunday, 18th of October 2026. This workshop will help you transform your business ideas into successful ventures, develop essential entrepreneurial and business skills, learn practical strategies for starting and growing a profitable business, gain insights and inspiration from experienced entrepreneurs. Take the first step towards becoming a successful and profitable entrepreneur. Register today. Contact 9513519666. Geekona Success Strategy.
16: ಕೆಎಲ್ಇ ಸಂಸ್ಥೆಯ ನೂತನ ತೋಟಗಾರಿಕೆ ವಿಜ್ಞಾನಗಳ ಮಹಾವಿದ್ಯಾಲಯ ಮತ್ತಿಕೊಪ್ಪ, ಬೆಳಗಾವಿ. ಬಿಎಸ್ಸಿ ಆನರ್ಸ್ ತೋಟಗಾರಿಕೆ, 4 ವರ್ಷದ ಪದವಿ ಕೋರ್ಸ್. 2026-27 ಸಾಲಿನ ಪ್ರವೇಶಗಳು ಪ್ರಾರಂಭವಾಗಿವೆ. 10+2 ಪಿಸಿಎಂಬಿ, ಕೆಸಿಇಟಿ ಮಾರ್ಗಸೂಚಿಗಳು ಹಾಗೂ ತೋಟಗಾರಿಕೆ ವಿಶ್ವವಿದ್ಯಾಲಯ ಬಾಗಲಕೋಟ್ ICAR ನಿಯಮಾವಳಿಗಳ ಪ್ರಕಾರ ಕೇವಲ ನಿರ್ದಿಷ್ಟ ಆಡಳಿತ ಮಂಡಳಿ ಕೋಟಾ, ಮ್ಯಾನೇಜ್ಮೆಂಟ್ ಕೋಟಾ ಸೀಟ್ಗಳು ಮಾತ್ರ ಲಭ್ಯ. ಅನುಭವಿ ಬೋಧಕ ವರ್ಗ, ಆಧುನಿಕ ಮೂಲಸೌಕರ್ಯ, ಸುಸಜ್ಜಿತ ಪ್ರಯೋಗಾಲಯಗಳು ಹಾಗೂ ಸಂಶೋಧನಾ ಕ್ಷೇತ್ರಗಳು. ವಿದ್ಯಾರ್ಥಿ ಮತ್ತು ವಿದ್ಯಾರ್ಥಿನಿಯರಿಗೆ ಪ್ರತ್ಯೇಕ ಹಾಸ್ಟೆಲ್ ಸೌಲಭ್ಯ ಹಾಗೂ ಇಂಟರ್ನ್ಶಿಪ್, ಕ್ಷೇತ್ರ ತರಬೇತಿ ಅವಕಾಶಗಳು. ಹೆಚ್ಚಿನ ಮಾಹಿತಿಗಾಗಿ ಸಂಪರ್ಕಿಸಿ ದೂರವಾಣಿ ಸಂಖ್ಯೆ 0833720120 ಹಾಗೂ ಮೊಬೈಲ್ ಸಂಖ್ಯೆ 9071000774.

बेळगावमधील केएलई बीएम कंकणवाडी आयुर्वेदा हॉस्पिटल आरोग्य क्षेत्रामध्ये उत्कृष्ट सेवा देत आहे. तुमच्या रोगाचं योग्य निदान करून आवश्यक असणारे सर्व उपचार तज्ज्ञ डॉक्टरांकडून दिले जातील. केएलई बीएम कंकणवाडी आयुर्वेदा हॉस्पिटलचा मुख्य उद्देश रोगाचं निदान करणं आणि योग्य उपचार करणं. तुमच्या आरोग्याची काळजी घेणं हेच आमचे ध्येय. तुमच्या आरोग्याच्या तक्रारी दूर करण्यासाठी आयुर्वेदिक उपचार घेण्यासाठी संपर्क करा केएलई बीएम कंकणवाडी आयुर्वेदा हॉस्पिटल आणि महाविद्यालय शहापूर बेळगाव. फोन नंबर 08312486286. आरोग्य क्षेत्रात आपले भविष्य घडवू इच्छिणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांसाठी एक सुवर्ण संधी केएलई अकॅडमी ऑफ हायर एज्युकेशन अँड रिसर्च बेळगावी अंतर्गत असलेल्या स्कूल ऑफ पब्लिक हेल्थ तर्फे इंटिग्रेटेड बीपीएच प्लस एमपीएच हा 5 वर्षांचा अभ्यासक्रम उपलब्ध आहे. विज्ञान वाणिज्य किंवा कलाशाखेतून पूर्व विद्यापीठ शिक्षण पूर्ण केलेल्या विद्यार्थ्यांना या अभ्यासक्रमासाठी प्रवेश घेता येईल. तसेच डिप्लोमा पूर्ण केलेल्या विद्यार्थ्यांना थेट दुसऱ्या वर्षात प्रवेशाची संधी उपलब्ध. पदवीधर विद्यार्थ्यांसाठी 2 वर्षाचा मास्टर ऑफ पब्लिक हेल्थ अर्थात एमपीएच अभ्यासक्रमही उपलब्ध आहे. एनएएसी कडून A+ मानांकन प्राप्त विद्यापीठात जागतिक दर्जाच्या पायाभूत सुविधा अनुभवी व बहुविषयक प्राध्यापक वर्ग आणि समुदायाशी निगडीत शिक्षणाचा लाभ घ्या. काहेर हेल्थ अँड डेमोग्राफिक सर्वेलन्स साईटच्या माध्यमातून प्रत्यक्ष अनुभव मिळवा. तसेच थॉमस जेफरसन युनिव्हर्सिटी अमेरिका, उमेया युनिव्हर्सिटी स्वीडन, PHFI कॅम्पबेल साऊथ एशिया आणि इतर अनेक राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय संस्थांबरोबरच्या सहकार्याचा लाभ घ्या. NIH, ICMR आणि UNSW ऑस्ट्रेलिया यासारख्या संस्थांच्या सहाय्याने राबवण्यात येणाऱ्या संशोधन प्रकल्पांमध्ये सहभागी होण्याची संधीही उपलब्ध. सरकारी विभाग, सार्वजनिक आरोग्य संस्था, संशोधन क्षेत्र, स्वयंसेवी संस्था आणि आरोग्य व्यवस्थापन अशा अनेक क्षेत्रात उज्ज्वल करिअरच्या संधी तुमची वाट पाहत आहेत. मग वाट कसली पाहताय? आजच ऑनलाइन अर्ज करा kaher.edu.in. अधिक माहितीसाठी भेट द्या काहेर जेनेमसी कॅम्पस नेहरू नगर बेळगावी. फोन नंबर 08312444444 एक्सटेन्शन 4327. कर्नाटक लिंगायत शिक्षण संस्था बेळगावी तुमच्या स्वप्नांचे रूपांतर वैद्यकीय व्यवसायात करा. केएलई नीट रिपीटर बॅच आता बेळगावीत प्रवेश प्रक्रिया सुरू झालेली आहे. केएलई विद्यार्थी तसेच गुणवंत विद्यार्थ्यांसाठी विशेष शुल्क सवलत. नीट 2026 मध्ये 400 पेक्षा जास्त गुण मिळवणाऱ्या विद्यार्थ्यांना मोफत प्रशिक्षण. विद्यार्थी व विद्यार्थिनींसाठी स्वतंत्र वसतिगृहाची सुविधा. पहिली बॅच 3 ऑगस्ट 2026 पासून सुरू झाली आहे. उशीर करू नका. डॉक्टर होण्याच्या तुमच्या स्वप्नाकडे आजच पहिले पाऊल टाका. अधिक माहितीसाठी संपर्क 9912340868 आणि 9380506483.

0: ಕೆಎಲ್ಇ ವಿಶ್ವನಾಥ್ ಕತ್ತಿ ದಂತ ಮಹಾವಿದ್ಯಾಲಯ ಮತ್ತು ಆಸ್ಪತ್ರೆ ಬೆಳಗಾವಿ. ಚಿಕ್ಕ ಮಕ್ಕಳಿಂದ ಹಿರಿಯರವರೆಗೂ ಪ್ರತಿಯೊಬ್ಬರಿಗೆ ದಂತ ಚಿಕಿತ್ಸೆ ಲಭ್ಯ. ಹಲ್ಲುಗಳ ಸ್ವಚ್ಛತೆ, ಹಲ್ಲು ಕೀಳುವುದು, ಹುಳುಕ ಹಲ್ಲಿನ ಚಿಕಿತ್ಸೆ, ವಕ್ರದಂತ ಸರಿಪಡಿಸುವಿಕೆ, ಮುಖ ಬಾಯಿ ಹಲ್ಲು ಕುತ್ತಿಗೆಗಳ ಶಸ್ತ್ರಕ್ರಿಯೆ, ಸೀಳು ತುಟಿಗಳ ಚಿಕಿತ್ಸೆ, ಹಳದಿಯಾದ ಹಲ್ಲಿನ ಸ್ವಚ್ಛತೆ, ಕೃತಕ ಹಲ್ಲುಗಳ ಅಳವಡಿಕೆ ಮತ್ತು ಬಾಯಿ ವಸಡು ಕ್ಯಾನ್ಸರ್ ಪರಿಣಾಮಕಾರಿ ಚಿಕಿತ್ಸೆ ಕೂಡ ಲಭ್ಯ. ನಿಮ್ಮ ಬಾಯಿಯ ಸ್ವಚ್ಛತೆ ಆರೋಗ್ಯಕ್ಕೆ ರಹದಾರಿ. ನಮ್ಮ ವಿಳಾಸ ಕೆಎಲ್ಇ ವಿಶ್ವನಾಥ್ ಕತ್ತಿ ದಂತ ಮಹಾವಿದ್ಯಾಲಯ, ಕೆಎಲ್ಇ ಯೂನಿವರ್ಸಿಟಿ ಕ್ಯಾಂಪಸ್, ನೆಹರು ನಗರ್, ಬೆಳಗಾವಿ. ದೂರವಾಣಿ ಸಂಖ್ಯೆ 0831-24-70-362, ಮೊಬೈಲ್ ಸಂಖ್ಯೆ 9448-99-8331.
1: पहिल्यांदाच हुबळीमध्ये नवीन व युवा उद्योजक, स्टार्टअप व्यावसायिक तसेच स्वयंरोजगार सुरू करू इच्छिणाऱ्यांसाठी ही एक सुवर्ण संधी. तुमच्या कल्पनांचे उत्पन्नामध्ये रूपांतर करा. तुमच्या स्वप्नातील व्यवसायाचा भक्कम पाया घालण्यासाठी आणि उद्योजकीय कौशल्य विकसित करण्यासाठी विशेष एक दिवसीय स्किल डेव्हलपमेंट कार्यशाळा Empower 365, कल्पनेपासून कंपनीपर्यंत. रविवार दिनांक 18 ऑक्टोबर 2026 रोजी हुबळी येथे. यशस्वी आणि फायदेशीर उद्योजक होण्यासाठी आवश्यक कौशल्य विकसित करण्याची संधी गमवू नका. आजच आपले नाव नोंदवा. नोंदणीसाठी संपर्क 9513519666. गिकोना सक्सेस स्ट्रॅटेजी. केळी संस्थेचे नूतन हॉर्टिकल्चर विज्ञान महाविद्यालय मत्तिकोप बेळगावी, बीएससी ऑनर्स हॉर्टिकल्चर, 4 वर्षाचा पदवी अभ्यासक्रम 2026 आणि 2027 शैक्षणिक वर्षासाठी प्रवेश प्रक्रिया सुरू झालेली आहे. 10+2 PCMB पात्रता असलेल्या विद्यार्थ्यांसाठी प्रवेशाची संधी. KCET मार्गदर्शक

बेळगाव मधील केएलई बीएम कंकणवाडी आयुर्वेदा हॉस्पिटल आरोग्य क्षेत्रामध्ये उत्कृष्ट सेवा देत आहे. तुमच्या रोगाचे योग्य निदान करून आवश्यक असणारे सर्व उपचार तज्ज्ञ डॉक्टरांकडून दिले जातील. केएलई बीएम कंकणवाडी आयुर्वेदा हॉस्पिटलचा मुख्य उद्देश रोगाचे निदान करणं आणि योग्य उपचार करणं, तुमच्या आरोग्याची काळजी घेणं हेच आमचे ध्येय. तुमच्या आरोग्याच्या तक्रारी दूर करण्यासाठी आयुर्वेदिक उपचार घेण्यासाठी संपर्क करा केएलई बीएम कंकणवाडी आयुर्वेदा हॉस्पिटल आणि महाविद्यालय शहापूर बेळगाव. फोन नंबर 0831 2486286.

बेळगावमधील केएलई बी एम कंकणवाडी आयुर्वेदा हॉस्पिटल आरोग्य क्षेत्रामध्ये उत्कृष्ट सेवा देत आहे. तुमच्या रोगाचं योग्य निदान करून आवश्यक असणारे सर्व उपचार तज्ज्ञ डॉक्टरांकडून दिले जातील. केएलई बी एम कंकणवाडी आयुर्वेदा हॉस्पिटलचा मुख्य उद्देश रोगाचं निदान करणं आणि योग्य उपचार करणं, तुमच्या आरोग्याची काळजी घेणं हेच आमचे ध्येय. तुमच्या आरोग्याच्या तक्रारी दूर करण्यासाठी आयुर्वेदिक उपचार घेण्यासाठी संपर्क करा केएलई बी एम कंकणवाडी आयुर्वेदा हॉस्पिटल आणि महाविद्यालय शहापूर बेळगाव. फोन नंबर 08312486286.

0: कॅन्सर हॉस्पिटल नेहरू नगर बेळगाव।
1: कॅन्सर कोणत्याही प्रकारचा असो अत्याधुनिक उपचार एकाच छताखाली भेटते।
0: प्रथमच उत्तर कर्नाटकामध्ये बेळगाव येथे तज्ञ आणि अनुभवी डॉक्टर अत्याधुनिक टेक्नॉलॉजी सहित सुसज्ज हॉस्पिटल केली कॅन्सर हॉस्पिटल।
1: केलीज डॉक्टर प्रभाकर कोरे हॉस्पिटल आणि MRC च्या पाठीमागे नेहरू नगर बेळगाव येते।
0: तुमच्या आरोग्यासाठी नवीन आशेचा किरण केली कॅन्सर हॉस्पिटल।
1: मिळणाऱ्या सुविधा हायली स्किल्ड डॉक्टर्स टीम, केमोथेरपी, हेमटो ऑन्कॉलॉजी, बोन मॅरो ट्रान्सप्लांट,
0: रोबोटिक सर्जरी, पीडियाट्रिक ऑन्कॉलॉजी, ऍडव्हान्स रेडिओथेरपी आणि यासोबत सर्व प्रकारच्या कॅन्सर वरती उपचार।
1: आमचा पत्ता केलीज डॉक्टर प्रभाकर कोरे हॉस्पिटल आणि MRC च्या पाठीमागे केली कॅन्सर हॉस्पिटल नेहरू नगर बेळगाव येते।
0: फोन नंबर 08312552500 आणि 2473777।
1: मोबाईल नंबर 6360712326 किंवा टोल फ्री नंबर 1099।
0: आजच भेट द्या केली कॅन्सर हॉस्पिटल बेळगाव येते। केली संस्थेचे नूतन हॉर्टिकल्चर विज्ञान महाविद्यालय मत्तिकोप बेळगावी BSc ऑनर्स हॉर्टिकल

0: KLE Society's Dr. Prabhakar Kore Super Speciality Hospital. Cure for all health-related problems. Experienced doctors and ultra-modern facilities ke saath. KLE Society's Dr. Prabhakar Kore Super Speciality Hospital and Medical Research Center. Nehru Nagar, Belagavi. Call 08312-473777.
1: आरोग्य क्षेत्रात आपले भविष्य घडवू इच्छिणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांसाठी एक सुवर्ण संधी केले अकॅडमी ऑफ हायर एज्युकेशन अँड रिसर्च बेळगावी अंतर्गत असलेल्या स्कूल ऑफ पब्लिक हेल्थ तर्फे इंटिग्रेटेड BPH प्लस MPH हा 5 वर्षांचा अभ्यासक्रम उपलब्ध आहे. विज्ञान वाणिज्य किंवा कलाशाखेतून पूर्व विद्यापीठ शिक्षण पूर्ण केलेल्या विद्यार्थ्यांना या अभ्यासक्रमासाठी प्रवेश घेता येईल. तसेच डिप्लोमा पूर्ण केलेल्या विद्यार्थ्यांना थेट दुसऱ्या वर्षात प्रवेशाची संधी उपलब्ध. पदवीधर विद्यार्थ्यांसाठी 2 वर्षाचा मास्टर ऑफ पब्लिक हेल्थ अर्थात MPH अभ्यासक्रमही उपलब्ध आहे. NASC कडून A+ मानांकन प्राप्त विद्यापीठात जागतिक दर्जाच्या पायाभूत सुविधा अनुभवी व बहुविषयक प्राध्यापक वर्ग आणि समुदायाशी निगडीत शिक्षणाचा लाभ घ्या. काहेर हेल्थ अँड डेमोग्राफिक सर्वेलन्स साईटच्या माध्यमातून प्रत्यक्ष अनुभव मिळवा. तसेच थॉमस जेफरसन युनिव्हर्सिटी अमेरिका, उमेया युनिव्हर्सिटी स्वीडन, PHFI कॅम्पबेल साऊथ एशिया आणि इतर अनेक राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय संस्थांबरोबरच्या सहकार्याचा लाभ घ्या. NIH, ICMR आणि UNSW ऑस्ट्रेलिया यासारख्या संस्थांच्या सहाय्याने राबवण्यात येणाऱ्या संशोधन प्रकल्पांमध्ये सहभागी होण्याची संधीही उपलब्ध. सरकारी विभाग, सार्वजनिक आरोग्य संस्था, संशोधन क्षेत्र, स्वयंसेवी संस्था आणि आरोग्य व्यवस्थापन अशा अनेक क्षेत्रात उज्ज्वल करिअरच्या संधी तुमची वाट पाहत आहेत. मग वाट कसली पाहताय? आजच ऑनलाइन अर्ज करा kaher.edu.in. अधिक माहितीसाठी भेट द्या काहेर NMC कॅम्पस, नेहरू नगर, बेळगावी. फोन नंबर 08312444444, एक्सटेन्शन 4327.

आरोग्य हीच खरी संपत्ती. आपल्या आरोग्याची काळजी घेण्यासाठी आता विश्वासाचं नाव केल अकॅडमी ऑफ हायर एज्युकेशन अँड रिसर्च अंतर्गत केली होमिओपॅथिक मेडिकल कॉलेज अँड हॉस्पिटल बेळगावी. आमच्याकडे अनुभवी डॉक्टर्सची टीम, सुसज्ज ओपीडी सेवा, आधुनिक निदान सुविधा, औषध वितरण सेवा आणि रुग्ण केंद्रित उपचार उपलब्ध आहेत. अलर्जी, त्वचारोग, सांधेदुखी, मायग्रेन, श्वसनाचे आजार, पोटाचे विकार, महिला व बालरोग, जीवनशैलीशी संबंधित समस्या आणि दीर्घकालीन आजारांवर होमिओपॅथिक उपचार उपलब्ध. अधिक माहितीसाठी संपर्क करा केली होमिओपॅथिक मेडिकल कॉलेज अँड हॉस्पिटल, एअरपोर्ट रोड, बसवन कुर्ची. फोन नंबर 9448141503 आणि 8123871607. निरोगी आयुष्यासाठी आजच भेट द्या.

0: केएलई विश्वनाथ कत्ती दंत महाविद्यालय बेळगावी येते. जन्मलेल्या मुलांपासून ते वयोवृद्धांपर्यंत दातांची ट्रीटमेंट, ज्यामध्ये दातांची स्वच्छता, दात काढणे आणि बसवणे, वाकडे दात सरळ रेषेत करणे, चिरलेले ओठ, अपघातामुळे डोकं, मान, चेहरा आणि तोंडाशी संबंधित सर्जिकल ट्रीटमेंट, डोळे, नाक आणि कान यांची कृत्रिम प्लेसमेंट, तोंडाच्या कर्करोगावरती उपचार, तसेच दातांचा पिवळेपणा दूर करणे आणि बरेच काही. या सर्व सुविधांचा लाभ घेण्यासाठी भेट द्या केएलई विश्वनाथ कत्ती दंत महाविद्यालय, केएलई युनिव्हर्सिटी कॅम्पस, नेहरू नगर, बेळगावी. आमचा फोन नंबर 08312470362 आणि 9448998331.
1: ಎಲ್ಲರಿಗೂ ನಮಸ್ಕಾರ. ನಾನು ಡಾಕ್ಟರ್ ಸುಹಾಸ್ ಕುಮಾರ್ ಶೆಟ್ಟಿ, ಪ್ರಿನ್ಸಿಪಲ್ ಅಂಡ್ ಮೆಡಿಕಲ್ ಡೈರೆಕ್ಟರ್ ಕೆಎಲ್ಇ.

0: KLA's Dr. Prabhakar Kore Charitable Hospital, Nehru Nagar, Belgaum. 24 hours of free services for OPD and IPD patients. Free ECG, free X-ray, free sonography and free lab services are provided to the needy patients. General operations, cataract and C-sections are done free of cost. More than 70 lakhs of OPD patients and 6 lakhs of IPD patients have been benefited by KLA's Dr. Prabhakar Kore Charitable Hospital. Around 3 lakhs of free surgeries, 85,000 plus free deliveries, 45,000 plus free cataract operations have been conducted. To avail the free services and treatments, please contact 99726-915-78 and 77954-35314.
1: पहिल्यांदाच हुबळीमध्ये नवीन व युवा उद्योजक, स्टार्टअप व्यावसायिक तसेच स्वयंरोजगार सुरू करू इच्छिणाऱ्यांसाठी ही एक सुवर्ण संधी. तुमच्या कल्पनांचे उत्पन्नामध्ये रूपांतर करा. तुमच्या स्वप्नातील व्यवसायाचा भक्कम पाया घालण्यासाठी आणि उद्योजकीय कौशल्य विकसित करण्यासाठी विशेष एक दिवसीय स्किल डेव्हलपमेंट कार्यशाळा एम्पावर 365 कल्पनेपासून कंपनीपर्यंत. रविवार दिनांक 18 ऑक्टोबर 2026 रोजी हुबळी येथे यशस्वी आणि फायदेशीर उद्योजक होण्यासाठी आवश्यक कौशल्य विकसित करण्याची संधी गमवू नका. आजच आपले नाव नोंदवा. नोंदणीसाठी संपर्क 9513519666. गिकोना सक्सेस स्ट्रॅटेजी. कर्नाटक लिंगायत शिक्षण संस्था बेळगावी, तुमच्या स्वप्नांचे रूपांतर वैद्यकीय व्यवसायात करा. केली नीट रिपीटर बॅच आता बेळगावीत प्रवेश प्रक्रिया सुरू झालेली आहे. केली विद्यार्थी तसेच गुणवंत विद्यार्थ्यांसाठी विशेष शुल्क सवलत. नीट 2026 मध्ये 400 पेक्षा जास्त गुण मिळवणाऱ्या विद्यार्थ्यांना मोफत प्रशिक्षण. विद्यार्थी व विद्यार्थिनींसाठी स्वतंत्र वसतिगृहाची सुविधा. पहिली बॅच 3 ऑगस्ट 2026 पासून सुरू झालीये. उशीर करू नका. डॉक्टर होण्याच्या तुमच्या स्वप्नाकडे आजच पहिले पाऊल टाका. अधिक माहितीसाठी संपर्क 9912340868 आणि 9380560848.

बेळगावमधील केएलई बीएम कंकणवाडी आयुर्वेदा हॉस्पिटल आरोग्य क्षेत्रामध्ये उत्कृष्ट सेवा देत आहे. तुमच्या रोगाचं योग्य निदान करून आवश्यक असणारे सर्व उपचार तज्ज्ञ डॉक्टरांकडून दिले जातील. केएलई बीएम कंकणवाडी आयुर्वेदा हॉस्पिटलचा मुख्य उद्देश रोगाचं निदान करणं आणि योग्य उपचार करणं. तुमच्या आरोग्याची काळजी घेणं हेच आमचे ध्येय. तुमच्या आरोग्याच्या तक्रारी दूर करण्यासाठी आयुर्वेदिक उपचार घेण्यासाठी संपर्क करा केएलई बीएम कंकणवाडी आयुर्वेदा हॉस्पिटल आणि महाविद्यालय शहापूर बेळगाव. फोन नंबर 08312486286.

0: नमस्कार, तुम्ही ऐकत आहात वेणुधोनी 90.4 FM KLE कणसू. आजच्या विशेष कार्यक्रमामध्ये मनीषा तुमचं स्वागत करते. आज आहे आयुर्वेदा दिन. आयुर्वेदा दिनानिमित्त आयुर्वेदा दिन आपण का साजरा करतो, त्याचा मुख्य उद्देश काय आहे आणि त्याचं महत्व काय आहे या संदर्भात आपण जाणून घेणार आहोत. आणि या विषयावरती मार्गदर्शन करण्यासाठी आपल्यासोबत आहेत डॉक्टर कादंबरी संदीप सगरे, ज्या KLE श्री BMK आयुर्वेदा कॉलेज आणि हॉस्पिटलमध्ये डिपार्टमेंट ऑफ क्रियाशरीर येथे असोसिएट प्रोफेसर आहेत. आणि त्याचसोबत KLE BM कंकणवाडी आयुर्वेदा हॉस्पिटलमध्ये प्रियंगू OPD त्या कन्सल्टंट म्हणून कार्यरत आहेत. मॅडम, वेणुधोनीच्या स्टुडिओमध्ये आपलं स्वागत आहे.
1: नमस्कार मॅडम. वेणुधोनीच्या सर्व रसिक श्रोत्यांना माझा मनपूर्वक नमस्कार. आरोग्य हीच खरी संपत्ती आणि निरोगी जीवन हाच खरा आनंद. पण आपण स्वतःला कधी एक प्रश्न विचारला आहे का? आपण आपल्या मोबाईलची बॅटरी चार्ज करतो, गाडीची सर्व्हिसिंग करतो, घराची स्वच्छता करतो, पण आपल्या शरीराची आणि मनाची कधीच सर्व्हिसिंग करत नाही. सकाळी उठल्यापासून ते रात्री झोपेपर्यंत आपण सगळ्यांसाठी धावतो, कधी ऑफिससाठी, कधी कुटुंबासाठी, कधी मुलांसाठी, पण स्वतःच्या आरोग्यासाठी कधीच वेळ देत नाही. आणि याच प्रश्नांची उत्तरं शोधण्यासाठी आज आपण हजारो वर्षांची परंपरा आणि आजच्या आधुनिक जीवनशैलीचा सुंदर संगम असलेल्या आयुर्वेदाच्या विश्वात प्रवेश करणार आहोत. मी डॉक्टर कादंबरी संदीप सगरे, असोसिएट प्रोफेसर डिपार्टमेंट ऑफ क्रियाशरीर आणि कन्सल्टंट प्रियंगू OPD KLE आयुर्वेदा हॉस्पिटल शहापूर बेळगावी इथे कार्यरत आहे. आपल्या सर्वांचं मी आजच्या या कार्यक्रमात मनपूर्वक स्वागत करते. आजच्या या विशेष आरोग्य संवादाचं निमित्त आहे म्हणजे येणारा 11वा राष्ट्रीय आयुर्वेद दिन. आयुर्वेद म्हणजे फक्त औषधं घेणे किंवा पंचकर्म करवून घेणे नाही, तर आपल्या जीवनाची काळजी कशी घेतली पाहिजे, आपल्या आहाराची जाणीव आपल्याला असली पाहिजे, आपल्या झोपेची शिस्त आपण आपल्याला लावून घेतली पाहिजे, आणि सर्वात महत्वाचं म्हणजे आपल्या मनाचा आनंद हा सुद्धा तितकाच महत्वाचा आहे. आणि आपल्या आरोग्याचं संरक्षण आपण स्वतः कसं केलं पाहिजे हे आज आपण आजच्या या 11व्या राष्ट्रीय आयुर्वेदा दिनानिमित्त बघणार आहोत. आजच्या विशेष कार्यक्रमात आपण जाणून घेणार आहोत आयुर्वेदाची उत्पत्ती कशी झाली, आयुर्वेदाचे मध्ये महत्व असलेले त्रिदोष, सप्तधातू, प्रकृतीला आयुर्वेदामध्ये काय महत्व आहे, त्याचबरोबर आहार विहार, आपली झोप आणि आपली दिनचर्या म्हणजे आपली जीवनशैली एकंदरीत कशी असली पाहिजे. तसेच आपण विशेष आजच्या या कार्यक्रमात पाहणार आहोत म्हणजे वयाच्या 40 वर्षांनंतर महिलांनी आपल्या आरोग्याची काळजी कशी घेतली पाहिजे.
0: अच्छा, यावर्षी जसं तुम्ही म्हटलाय की 11वा आपण आयुर्वेद दिन साजरा करतोय, तर त्याची विशेष थीम काय आहे?
1: यावर्षी साजरा होणारा 11वा आयुर्वेद दिन 2026 आयुर्वेदा फॉर हेल्थियर टुमारो म्हणजेच निरोगी उद्यासाठी आयुर्वेद या वर्षीचा राष्ट्रीय कार्यक्रम 23 सप्टेंबर 2026 नागपूर महाराष्ट्र इथे होणार आहे. आणि या थीमचा साधा सोपा अर्थ म्हणजे आज आपण निरोगी जीवनशैली स्वीकारली तर उद्याचा समाज अधिक निरोगी होईल.
0: अच्छा, मग आयुर्वेद दिन साजरा करण्याचं महत्व काय आहे?
1: आयुर्वेद दिनाचा उद्देश केवळ कार्यक्रम आयोजित करणे नाही, तर यामागे काही उद्दिष्ट आहेत. सो आरोग्याबाबतची जनजागृती होणे गरजेचं आहे, म्हणजेच लोकांना निरोगी जीवनशैलीबद्दल माहिती देणं आणि त्यांनी ती जीवनशैली आत्मसात करणं अगदी महत्वाचं आहे. त्याचबरोबर रोग झाल्यानंतर उपचार करण्यापेक्षा रोग होऊ नये यासाठी काय प्रयत्न केले पाहिजेत याची सुद्धा जनजागृती या आयुर्वेदा दिना दिवशी करण्याचं साकारलेलं आहे. आरोग्यदायी जीवनशैली म्हणजेच योग्य आहार, व्यायाम, झोप, दिनचर्या आणि मानसिक आरोग्य ज्याची सगळ्यात जास्त गरज आहे. सध्याची पिढी जी आपण बघत आहोत की प्रत्येकाला जर प्रश्न विचारला तर प्रत्येक जण म्हणतो की मला स्ट्रेस आहे, मला एन्झायटी आहे, मला डिप्रेशन आहे. आणि त्यासाठीच मानसिक आरोग्य सुद्धा आपण कसं जपलं पाहिजे याचा सुद्धा संदेश या आयुर्वेदा दिनादिवशी दिला जाणार आहे. तसेच आयुर्वेदातील संशोधनाला सुद्धा प्रोत्साहन देण्याचं काम या आयुर्वेदा दिनादिवशी करण्यात आलं आहे. त्याचबरोबर आयुर्वेद हा फक्त एक क्लिनिक किंवा एका दवाखान्याला गेल्यानंतर आयुर्वेदाचा उपचार करून घेण्यापेक्षा शाळांमध्ये, महाविद्यालयामध्ये, गावामध्ये, शहरामध्ये आणि घराघरात आयुर्वेदाचा संदेश आणि आयुर्वेद कसा जोपासला पाहिजे याचे सुद्धा संदेश या आयुर्वेदा दिनादिवशी दिला जाणार आहे.
0: मग सामान्य माणसाच्या जीवनामध्ये आयुर्वेद दिनामुळे काय बदल होऊ शकतो?
1: सामान्य माणसाच्या जीवनामध्ये आयुर्वेदामुळे काय बदल, तर ही फक्त आयुर्वेद डॉक्टरची जबाबदारी नाही तर ती प्रत्येक व्यक्तीची आहे. ते म्हणजे कसे? तर फॉर एक्झाम्पल आता जे रक्तदाब तपासणी शिबिर वेगवेगळ्या प्रकारे रक्तदाबाचे म्हणजेच ब्लड प्रेशर चेक करून घेण्याचे शिबिर आणि म्हणजेच कॅम्प आयोजित केले जाणार आहे. तसेच डायबेटीस, प्री डायबेटीस असेल किंवा रक्तातील साखर तपासणी करून घेण्याचे शिबिर सुद्धा या आयुर्वेद दिनादिवशी आयोजित केले जाणार आहेत. आहार विषयक मार्गदर्शक म्हणजे तुमचं डाएट किंवा तुमचा आहार तुमच्या प्रकृतीनुसार तुमच्या दोषानुसार कसा असला पाहिजे याचे सुद्धा कॅम्प सगळ्या ठिकाणी आयोजित केले जाणार आहेत. तसेच योगाचं तुमच्या जीवनामध्ये किंवा एक्सरसाइजचं काय महत्व आहे याच्याबद्दल सुद्धा संदेश दिला जाणार आहे. शिवाय जीवनशैली म्हणजे तुमची लाईफस्टाईल कशी असली पाहिजे, तुमची म्हणजे दिनचर्या आणि ऋतुचर्या ही कशी असली पाहिजे, ह्या सगळ्यांचे संदेश देण्यासाठी ठिकठिकाणी कॅम्प्स अवेअरनेस प्रोग्राम आयोजित केले जाणार आहेत या राष्ट्रीय आयुर्वेदा दिनाविषयी, आणि त्याच्यामुळेच समाजापर्यंत हा सगळा संदेश पोहोचवता येईल.
0: मग यावर्षी आयुष मंत्रालयाकडून कोणत्या प्रकारचे उपक्रम राबवले जात आहेत?
1: 2026 आयुर्वेद दिनातला केवळ एक दिवसाचा कार्यक्रम न ठेवता राष्ट्रीय आरोग्य जनजागृती अभियान म्हणून जास्त भर देण्यात येणार आहे. त्या प्रमुख उपक्रमामध्ये नॅशनल धन्वंतरी आयुर्वेदा अवॉर्ड म्हणजेच आयुर्वेदा क्षेत्रामध्ये जे जे कोणी उल्लेखनीय काम केले आहेत त्यांना धन्वंतरी अवॉर्ड म्हणून देऊन त्यांचा सन्मान करण्यात येणार आहे. तसेच इव्हिडन्स बेस्ड आयुर्वेदा म्हणजेच आयुर्वेदासाठी जे काही पुरावे आहेत म्हणजेच आयुर्वेदाचे जे रिसर्च अगदी चांगल्या पद्धतीने घडलेले आहेत त्यांना सगळ्यांना प्रोत्साहन दिले जाणार आहे. तसेच नवीन इनोव्हेशन म्हणजे ज्या नवीन संकल्पना आहेत नवीन रिसर्च जे आयुर्वेदाचं आहे त्याला सुद्धा प्रोत्साहन दिलं जाणार आहे. त्याचबरोबर मेडिसिनल प्लांट्स घरघरामध्ये म्हणजे घराच्या बाहेर तुमच्या गार्डनची जी जागा असेल तिथे आयुर्वेदिक वनस्पती ज्या रोजच्या तुमच्या वापरामध्ये उपयोगी येणार आहेत अशा आयुर्वेदिक वनस्पतींना कल्टिवेट म्हणजे त्यांना कसं वाढवायचं आणि त्या आयुर्वेदिक वनस्पतींचा वापर कसा करायचा याचे सुद्धा मार्गदर्शन दिले जाणार आहेत आणि याच्यासाठी प्रोत्साहन दिलं जाणार आहे. त्याच्याबरोबर कम्युनिटी वेलबिंग म्हणजे आयुर्वेदाच्या माध्यमातून समुदायाच्या आरोग्याला प्रोत्साहन म्हणजे समाजाचं आरोग्य चांगलं ठेवणं याच्यासाठी सुद्धा या राष्ट्रीय आयुर्वेदा दिना दिवशी प्रोत्साहन दिलं जाणार आहे. त्याच्याबरोबर सस्टेनेबल लिव्हिंग आरोग्याबरोबरच पर्यावरणाचं संरक्षण कसं करायचं आणि शाश्वत जीवनशैली म्हणजे आपली जीवनशैली एकंदरीत कशी असली पाहिजे याच्यासाठी सुद्धा या आजच्या या कार्यक्रमातून सगळ्या आयुर्वेद उपचार तज्ञांना आणि आयुर्वेद आपलंच करणाऱ्यांना प्रोत्साहन दिलं जाणार
0: आहे. मग त्याचबरोबर आयुर्वेदामध्ये दोष व धातूंचं महत्व काय आहे?
1: आयुर्वेदामध्ये मूलभूत सिद्धांत म्हणतो म्हणजे दोष धातू आणि मल हे अगदी तीन पिलर्स म्हणले जातील. सो त्याच्यामध्ये पहिलं जे येतं ते म्हणजे दोष. आता दोषांचं महत्व सांगायचं झालं तर त्याला तीन प्रकारचे दोष आहेत वात पित्त आणि कफ. सो वाताचं नॉर्मल काम म्हणजे काम काय आहे वाताचं तर आपली जी काही शरीराची हालचाल आहे शरीराची हालचाल अगदी नियंत्रित ठेवणे सगळ्या शरीराच्या हालचाली व्यवस्थित ठेवणे हे वाताचं काम आहे. आधुनिक जीवनामध्ये आता अनियमित दिनचर्या म्हणजेच आपलं डेली रुटीन अगदी फिक्स नाही आहे. कधी मी लेट उठतो तर कधी मी लवकर उठतो कधी उशिरा झोपतो तर कधी लवकर झोपतो हे जे काय अनियमित दिनचर्या आणि ऋतुचर्या चालली आहे त्याच्यामुळे वाताचं संतुलन बिघडत चाललेलं आहे. वाताचं काम आहे की तुमच्या हालचाली अगदी नियंत्रित ठेवून. मग तसंच पित्ताचं काम काय आहे तर पित्त चयापचयाची क्रिया करतं तुमचं जे डायजेशन म्हणतो आणि जे मेटाबॉलिझम आहे ते व्यवस्थित ठेवण्याचं काम कोण करतं तर पित्त दोष करतं. पण आजच्या या आधुनिक काळात आपली आहाराचं पद्धत सुद्धा बदललेली आहे. सकाळी जो ब्रेकफास्ट म्हणतो तो अगदी आपण हेवी ब्रेकफास्ट करतो आणि त्यामध्ये तिखटाचे प्रकार किंवा जास्त आम्ल पदार्थ घेतले जातात किंवा बाहेरचं जेवण फार होतं आणि अशामुळे पित्त दोष सुद्धा बिघडत जात. कफाचं काम जे आहे ते म्हणजे कफ आपल्या शरीराला पोषण देण्याचं काम करतो. पण पोषण कधी देईन कफ दोष जर आपल्या आहारात पोषण घटक असतील तर. आता आयुर्वेदानुसार षडरसयुक्त आहार सांगितलेला आहे. षडरसयुक्त म्हणजे साहीही रसांचा आपल्या आहारात समावेश असला पाहिजे. पण आजची पिढी जी आपण बघतो त्यांना काहीतरी एकच पदार्थ आवडतो किंवा एकच रस आवडतो जसा फक्त भातच खायला आवडतो किंवा फक्त फास्ट फूडच खायला आवडतं अशामुळे सगळ्या रसांचा आहारामध्ये समावेश होत नाहीये आणि त्याच्यामुळे कफदोष आपलं पोषण व्यवस्थित करू शकत नाहीये. सो म्हणूनच दोषांना आयुर्वेदामध्ये फारच महत्व दिले आहे आणि हे तीनही दोष म्हणजे वात पित्त आणि कफ हे जर समतोल असतील समतोल म्हणजे काय अगदी बॅलन्स्ड असेल तर नक्कीच आपले आरोग्य सुद्धा बॅलन्स राहील. मग हे वात पित्त कफाला बॅलन्स ठेवायचं असेल तर आयुर्वेदाला फॉलो केलं पाहिजे.
0: मग आयुर्वेदामध्ये आहार आणि विहाराचंही महत्व सांगितलं गेलंय तर ते काय आहे?
1: आहार आणि विहार म्हणजेच आपण आहार म्हणजेच डाएट आपला सकाळी उठल्यापासून असलेली आपली दिनचर्या त्याचबरोबर आपण सकाळी वेळेवर नाश्ता घेतो का नाही आपण दिवसभरात किंवा एक आठवड्यामध्ये बाहेरचं अन्न किती खातो किंवा घरात बनवलेलं अन्न किती खातो, शिवाय पॅकेट्स फूड, प्रोसेस्ड फूड, ह्या सगळ्या गोष्टी आपल्या आहारात, रोजच्या आहारात म्हणा किंवा एक आठवड्याच्या आहारात किती प्रमाणात आपण घेत आहोत, आणि त्यामुळे दोषांचा समतोल तर बिघडतोच. दोषांचा समतोल बिघडला, जसं मी सांगितलं दोष धातू आणि मल हे तीन मूलभूत सिद्धांत आहेत, दोषांचा समतोल बिघडला तर आपण आपोआप धातूंचा समतोल सुद्धा बिघडतो. धातू म्हणजे काय, जे शरीराला धारण करतात, शरीराची सपोर्ट सिस्टीम जी म्हणतो ते धातू आहेत, आणि त्या धातूंचं जे पोषण आहे ते सर्वस्वी अवलंबून आहे ते म्हणजे आपल्या आहारावर. आणि त्याचबरोबर विहार, विहार म्हणजेच आपली जीवनशैली. जसं सांगितलं आत्ताची पिढी ज्यांचे रात्रीचे जॉब असतात किंवा रात्रपाळी असते, अशा वेळी या दोषांचं संतुलन राखणं शक्य नाही आहे त्यांच्यासाठी. का म्हणजे पित्त आणि वात कफ हे नियंत्रित राहणार नाहीत, नक्कीच त्यांना पित्ताचा त्रास जाणवणार. त्याचबरोबर त्यांनी जर रात्रीचं काम केलं असेल तर त्यांनी दिवसाची विश्रांती घेणे गरजेचं आहे.
0: हो ना.
1: सो ते जे आपण सर्कॅडियन रिदम म्हणतो ते त्यांचं अगदी बिघडून जातं. आणि म्हणूनच आहार बिघडला, विहार बिघडला की याचे मग जे दुष्परिणाम आहेत ते पूर्ण शरीरावर दिसावे लागतात.
0: अच्छा. मग जसं प्रत्येक ह्याच्यामध्ये आपण झोपेला खूप महत्व देतो, तसंच आयुर्वेदामध्येही याला तेवढं महत्व आहे का, म्हणजे निद्रा असेल किंवा आपलं डेली रुटीन दिनचर्या म्हणतो आणि ऋतुचर्या, याचं काय महत्व सांगितलंय?
1: आता दिनचर्या, ऋतुचर्या आणि निद्रा ह्या तिन्ही एकमेकाशी जोडलेल्या गेल्या आहेत. दिनचर्या म्हणजे डेली रुटीन, तुमचं डेली रुटीन जर व्यवस्थित असेल तुमची झोप सुद्धा अगदी शिस्तबद्ध असते, म्हणजे झोपेचं टाइम ठरलेलं आहे. आणि जसं आपण म्हणतो की 10 ते 2 ही जी झोपेची वेळ आहे ह्यामध्ये तुमची अगदी जी पूर्ण आणि गाढ झोप असते. 2 नंतरचा जो काळ असतो ती झोप थोडीशी कमी झालेली असते. पण आजच्या या काळात म्हणजे या धकाधुकीच्या जीवनामध्ये काय होतंय, आपल्याला झोपायलाच 12 नाहीतर 1 वाजतात.
0: हो ना.
1: आणि त्याच्यानंतर जी चांगल्या गुणवत्तेची झोप राहते ती फक्त 1 तासाची आपल्याकडे राहते. 2 नंतरची झोप तर संपलीच. आणि आयुर्वेदानुसार ब्रह्ममुहूर्ते तुम्ही उठलं पाहिजे 5 ला, मग आपली झोप पूर्णच होत नाही तर आपण 5 ला उठणं शक्य नाही, म्हणजे झाली दिनचर्या आपली बिघडली. त्याचप्रमाणे ऋतुचर्या, ऋतुचर्या म्हणजे कसं तर ऋतूनुसार आपली जळणघेणं असली पाहिजे. म्हणजे पावसाळ्यामध्ये आता थंडीच्या दिवसामध्ये लवकर झोप येते, पण तरीही ती झोप आपण टाळतो, आपल्या कामामुळे असेल किंवा आणि काही गोष्टीमुळे असेल ती झोप टाळतो. उन्हाळ्यामध्ये अगदी दुपारची झोप महत्वाची बोलली आहे, पण उन्हाळ्यामध्ये आपण दुपारची झोप घेत नाही, पण तीच पावसाळ्यामध्ये आपण काय करतो, थंडीचे दिवस आहेत म्हणून दुपारची झोप घेतो. मग ती दुपारची झोप घेतली तर परत दोषांचं ताळतंत्र बिघडतं, आणि ह्या सगळ्यांचा एकच हे म्हणजे स्वास्थ्य बिघडतं आणि माणूस अस्वास्थ्याकडे चालायला लागतो. म्हणून झोपेला महत्व, म्हणजे अजून एक म्हणजे जसं शारीरिक आरोग्य महत्वाचं आहे तसं मानसिक आरोग्य सुद्धा फार महत्वाचं आहे. म्हणजे आयुर्वेदानं मानसिक आरोग्याला फार महत्व दिलेलं आहे. जर तुमचं शारीरिक आरोग्य चांगलं असेल आणि मानसिक आरोग्य चांगलं असेल तरच माणूस स्वस्थ बनू शकतो. सो मानसिक आरोग्य म्हणजे जे झोप, अगदी झोप जर व्यवस्थित नाही झाली तर दुसऱ्या दिवशी तुम्हाला फ्रेश न वाटणं, फिअर म्हणजेच भीती वाटणं, अँग्झायटी वाटणं, डिप्रेशन वाटणं, ह्या गोष्टी सुद्धा वाढू शकतात जर झोपेचं ताळतंत्र बिघडलं. म्हणून आयुर्वेदामध्ये झोपेला अगदी फार महत्व दिले आहे. दररोज साधारण एकाच वेळी झोपणे, एकाच फिक्स टाइमला झोपणं आणि फिक्स टाइमला उठणं हे महत्वाचं आहे. म्हणजे जे तुमचं सर्कॅडियन रिदम आहे ते अगदी व्यवस्थितपणे पाळलं जातं. झोपण्यापूर्वी मोबाईलचा वापर कमी करणं हे सांगणं थोडं कठीण आहे, म्हणजे काम जे सांगणं फार सोपं आहे पण फॉलो करणं
0: भरपूर कठीण आहे.
1: भरपूर कठीण आहे. रात्री उशिरापर्यंत जागरण टाळलं पाहिजे आणि झोपेच्या खोलीत शांत आणि आरामदायी वातावरण असले पाहिजे. आणि लाईट ऑफ करण्याची पण, सो 10:30 तुमच्या लाईट ऑफ झाल्यानंतर आपण मोबाईल बघतो आणि त्या मोबाईलच्या बॅटरीमुळे म्हणजे मोबाईलचा जो उजेड असतो त्याच्यामुळे डोळ्याला त्रास होतो आणि जी असते ती झोप टाळली जाते. आणि त्याच्यानंतर जो पिरियड चालू होतो 2 नंतरचा तो कमी झोपेचा. मग मध्यरात्री उठणं सारखं सारखं डिस्टर्ब झोप ज्याला म्हणतो, आणि त्याच्यानंतर आपण ब्राह्ममुहूर्ते म्हणजे 5 वाजता उठणं शक्यच नाही. असं सगळंच तुमची दिनचर्या बिघडते, दिनचर्येबरोबर ऋतुचर्या बिघडते आणि झोपही कमी जास्त व्हायला चालू असते. मग ह्या सगळ्यांचा एकत्रित येऊन म्हणजे हे सगळे साईन अँड सिम्पटम्स म्हणजे हे सगळी लक्षणं एकत्र होऊन एक ना अनेक रोगांचं कारण बनत.
0: बरोबर. केली वेणुधोनी 90.4 FM वरती तुम्ही ट्यून इन आहात आणि डॉक्टर कादंबरी सगरे आपल्या सोबत आहेत, ज्या केली श्री BMK आयुर्वेदा कॉलेज आणि हॉस्पिटल मध्ये डिपार्टमेंट ऑफ क्रियाशरीर येथे असोसिएट प्रोफेसर आणि प्रियंगू OPD ला कन्सल्टंट म्हणून कार्यरत आहेत. त्यांना आपण ऐकतोय. आयुर्वेदा डे निमित्त हा विशेष प्रोग्राम आपला सुरू आहे. मॅडम, बऱ्याचशा गोष्टी आपण आतापर्यंत डिस्कस केल्या आणि यामध्ये महिलांचं आरोग्य हे खूप महत्वाचं प्रत्येक ह्याच्यामध्ये मांडलं जातं, तर आयुर्वेदामध्ये महिलांच्या आरोग्यासाठी काय सांगाल
1: सर? आता आपण आज सर्वात महत्त्वाचा विषय, खरंच महत्त्वाचा म्हणण्यापेक्षा अगदी गरजेचा विषय म्हणजे 40 नंतर महिलांची अवस्था म्हणा, म्हणजे महिला ही तिची प्रत्येक अवस्था चेंज होत असते. 40 नंतरचे आयुष्य म्हणजे खरं सांगायचं झालं तर स्वतःच्या आरोग्याची नवी सुरुवात असं म्हणावं लागेल. 40 वर्षानंतर महिलांच्या जीवनामध्ये अनेक बदल होऊ शकतात. काही महिलांमध्ये रजोनिवृत्तीपूर्व म्हणजे मासिक पाळी जायच्या आधीच्या काळातील हार्मोनचे जे फ्लक्च्युएशन असतं त्याच्यामुळे त्यांना थोडाफार त्रास, म्हणजे त्याच्यामुळे येणारा स्ट्रेस, त्याच्यामुळे बिघडलेलं डायजेशन म्हणावे लागेल, किंवा जे हॉट फ्लशेस असतात, ह्या सगळ्या फेजमधून महिला जात असते. एखादी महिला सकाळी लवकर उठत असते, घरातली सर्वांची तयारी करते, ऑफिसला जायचं असतं, परत आल्यावर तिला घरकाम आणि रात्री थकून अगदी झोपी जाते. पण ती स्वतःसाठी 20 मिनिटं नव्हे 1 मिनिट सुद्धा ती स्वतःसाठी देऊ शकत नाही आणि याच्यामुळेच मग तिचं आरोग्य जे आहे ते बिघडत जातं. सो महिलांनी 40 नंतर काय केलं पाहिजे तर सगळ्यात जास्त महत्व दिलं पाहिजे ते आपल्या आहार आणि विहार. तिला कुठल्या औषधांची गरज नाही पण तिनं तिचा आहार पाळणं आणि तिचं विहार, विहार म्हणजे तिची जीवनशैली. सो ह्यामध्ये 40 नंतर हार्मोन्समुळे म्हणा किंवा तिच्या हाडांचं आरोग्य म्हणजे थोड्या कॅल्शियमची कमतरता होत जाते का, म्हणजे वेळोनुसार तिचा आहार नसतो, जे पाहिजे कॅल्शियम मिळायला पाहिजे बॉडीला ते मिळत नसतं. त्यासाठी तिनं काय केलं पाहिजे, आपल्या शरीरामध्ये षडरसयुक्त आहार जसा म्हणला मी, म्हणजे प्रोटीन्स असले पाहिजेत, कॅल्शियम असलं पाहिजे, त्याचबरोबर कार्बोहायड्रेट्सही असले पाहिजेत, असे सगळे व्हिटॅमिन्स, ह्या सगळ्या गोष्टींचा परिपूर्ण आहार असा स्वीकारला पाहिजे. आणि म्हणजे तिला होणारे जे दैनंदिन जीवनामध्ये जे काही लक्षणं दिसतात, कुठलाही असा आजार नसतो पण ती सगळी लक्षणं असतात, ती लक्षणं कमी व्हायला त्याच्यामुळे मदत होईल. त्यानंतर तिनं मासिक पाळी जे बदल असतात त्याच्यामध्ये तिला फारच त्रास असेल तर वेळोवेळी, म्हणजे काय होतं, काही जण घरातले बोलले जातात किंवा वयस्कर लोक बोलतात नाही ग अशा वेळी हा त्रास होत राहतो, काहींना फार रक्तस्राव होण्याचे चान्सेस असतात, काहींना फारच जास्त हॉट फ्लशेस असतात, काहींना फार इरिटेबिलिटी असतात, डायजेशनचे जास्त प्रॉब्लेम, तर अशा वेळी वेळोवेळी तज्ज्ञांचा सल्ला घेणं सुद्धा गरजेचं आहे. असं नाही की नाही मला प्री मेनोपॉज स्टेज आहे किंवा मासिक पाळी जाण्याचे वेळ आहे म्हणून हा त्रास होत आहे म्हणून घरगुती उपाय किंवा सांगतात म्हणून न बसता तिनं तज्ज्ञांचा सल्ला घेणं गरजेचं आहे. त्याचबरोबर तिनं महत्त्व दिलं पाहिजे ते म्हणजे एक्सरसाइजला. का, म्हणजे जर एक्सरसाइज योगासनं असेल किंवा प्राणायाम असेल तर हे तिचे हार्मोन्स जे आहेत, जे हार्मोन्स फ्लक्च्युएशन म्हणतो, ते नियंत्रित ठेवायला फारच मदत करतात. म्हणून तिनं थोडी तिची आहारही चेंज केला पाहिजे आणि जीवनशैलीसुद्धा चेंज केली पाहिजे आणि म्हणजे 40 नंतरचं जे काय आरोग्य आहे ते अगदी सुंदररित्या तिला टिकवता येईल. आता आपण सध्या म्हणतोय की 40 ही उलटली की महिलांचे प्रॉब्लेम स्टार्ट होतात, मग हे का होत आहेत ह्याच्याकडे थोडं आपण लक्ष दिलं पाहिजे आणि वेळोवेळी तज्ज्ञांचा सल्ला सुद्धा ह्यासाठी घेतला पाहिजे. त्यांच्यासाठी एक 5 आरोग्य मंत्र मी देऊ इच्छिते. ते म्हणजे संतुलित आणि पोषक आहार गरजेचा आहे, नियमित शरीराची हालचाल होणं गरजेचं आहे, पुरेशी आणि गुणवत्तापूर्ण झोप सगळ्यात महत्वाची आहे, मानसिक आरोग्य आणि स्वतःसाठी वेळ काढणं हे एक आरोग्य मंत्र म्हणावं लागेल. त्याचबरोबर आवश्यकतेनुसार रक्तदाब असेल म्हणजेच ब्लड प्रेशर चेक करणं म्हणा, शिवाय डायबिटीस आहे किंवा रक्तातील साखर चेक करणं, शिवाय कॅल्शियम, ह्या सगळ्या चाचण्या तिनं तज्ज्ञांच्याकडून करून घेणं गरजेचं आहे आणि त्यानुसार त्याच्यावर वेळोवेळी उपचार करणं सुद्धा गरजेचं आहे.
0: खूप चांगला मंत्र ऍक्च्युली दिलात तुम्ही महिलांसाठी, कारण ह्या ज्या 4-5 गोष्टी तुम्ही सांगितल्या त्या अतिशय महत्वाच्या आहेत आणि त्या मॅक्झिमम आपण फॉलो करण्याचा प्रयत्न हा केलाच पाहिजे आपल्या रुटीनमध्ये. यानंतर मॅडम, आचार रसायन आणि मानसिक आरोग्य यांचा कसा समतोल सांगाल?
1: आता आचार रसायन हे आमच्या संहितेमध्ये दिलेलं आहे. आचार रसायन म्हणजे काय तर आयुर्वेदातील आचार रसायनात सद्धर्तन, संयम, सत्य, चांगले आचरण आणि सामाजिक सुसंवाद. आताच्या पिढीमध्ये आपण जो बघतोय तो सगळ्यात जास्त लॅक्युना काय आहे म्हणजे सामाजिक सुसंवाद राहिला नाहीये. कोणीतरी तुम्हाला अगदी विचारलं मनापासून की कशी आहेस किंवा कसे आहात तर तो जो भावनिक आनंद, तो जो आपलेपणा वाटतो तो आता नाही राहिले आहे. आणि आजची पिढी तर बघतोय की कुणाशीही ते सामाजिक संवाद साधत नाही आहे आणि याची फार गरज आहे. कुणाची तरी चांगलं वागणं आणि ते चांगलं वागल्यानंतर जो आपल्याला आनंद मिळतो तो खरं तर आपल्या आरोग्यासाठी फार महत्वाचा आहे. का, म्हणजे तो जो आनंद आहे त्याच्यामुळे आपले मानसिक दोष आहेत ते संतुलित राहतात आणि मानसिक दोष जर संतुलित राहिले तर नक्कीच ते आपले मानसिक आरोग्य चांगलं राहतात. सो आचार रसायन म्हणजे संयम, सत्य बोलणे म्हणा आणि वेळोवेळी एखाद्याला मदत करणे असेल किंवा एखाद्याशी चौकशी करणे असेल आणि लोकांशी संवाद साधणं. आज जे मुलांच्या मध्ये आपण बघत होते सोशल डिटॅचमेंट फार होत चालले, त्यांना एक म्हणजे एकांत आवडतो, कुणाशी बोलायला आवडत नाहीत, पण ह्याच्यामुळे काय होत आहे, त्यांचं मानसिक आरोग्य बिघडत चाललं आहे. जे स्ट्रेस म्हणतो, अँग्झायटी म्हणतो, डिप्रेशन म्हणतो, ते आपल्या मनातील गोष्टी कुणाशी बोलत नाहीत. म्हणजेच इथे सामाजिक सुसंवाद तुटत चालला आहे आणि त्याच्यामुळेच काय होत चाललं आहे, मानसिक दोष बिघडत चालले आहेत. आणि मग रात्री झोपणं येणं, एकाच गोष्टीवर फार विचार करणं, हे सगळ्या गोष्टी कधी होतात, जेव्हा आपण एखाद्याशी आपल्या मनातलं बोलत नाही. तेच जर आपण एखाद्याशी मनातली बोललं किंवा दुसऱ्याने आपल्याबद्दल काहीतरी विचारलं तर नक्कीच सुसंवाद साधला जाईल. कुटुंबाशी संवाद असेना किंवा मित्र मैत्रिणीशी संपर्क, स्वतःसाठी वेळ, एखाद्या सामाजिक कार्यामध्ये सहभागी होणं आणि त्याचा आनंद घेणं, सो हे सुद्धा फार गरजेचं आहे. सामाजिक कार्यामध्ये सहभागी झाल्यामुळे आपले मानसिक आरोग्य संतुलन ठेवलं जातं आणि जर मानसिक आरोग्य संतुलन असेल तर नक्कीच शारीरिक आरोग्य सुद्धा त्याचबरोबर चांगल्या पद्धतीनं संतुलन राहिलं जातं. म्हणून आयुर्वेदामध्ये ऍक्च्युली आचार रसायन असा एक उल्लेख केलाय, पण आचार रसायन आत्ताच्या पिढीला किंवा आत्ताच्या आधुनिक जगात त्याचा वापर कसा केला पाहिजे, तर चांगला सुसंवाद आणि सामाजिक आपलं रिलेशन किंवा सामाजिक नातं जपणं फार गरजेचं आहे.
0: अगदी बरोबर. आयुर्वेद दिनानिमित्त कार्यक्रमाच्या शेवटी मॅडम, आयुर्वेद दिनाचा खरा संदेश आपण काय सांगाल?
1: श्रोते हो, आजच्या आपल्या आरोग्याच्या या सुंदर प्रवासाचा आता समारोप करण्याची वेळ आली आहे, पण आयुर्वेदाचा प्रवास इथे संपत नाही. तो तर आपल्या आजच्या दिवसापासून, आपल्या घरापासून आणि आपल्या छोट्या छोट्या सवयीपासून सुरू होतो. आपण आज जाणून घेतले आयुर्वेदाची उत्पत्ती कशी झाली, त्रिदोषांचं महत्व बघितलं, सप्तधातू म्हणजे काय बघितलं, शिवाय आपला आहार विहार, आपली झोप, आपली दिनचर्या कशी असली पाहिजे, आणि सर्वात महत्वाचा विषय म्हणजे 40 महिलांनी आपलं आरोग्य कसं जपलं पाहिजे, हे सगळं काही आज आजच्या या कार्यक्रमात आपण पाहिलं. पण आज एक छोटासा प्रश्न स्वतःला विचारा, तो म्हणजे मी माझ्या आरोग्यासाठी आज कोणती एक चांगली सवय सुरू करणार. वेळेवर जेवण, नियमित चालणे, पुरेशी झोप आणि स्वतःसाठी थोडासा वेळ. लक्षात ठेवा, आरोग्याची काळजी घेणं म्हणजेच सेल्फ लव, म्हणजे स्वतःवर प्रेम करणं. आणि आयुर्वेद ही केवळ उपचार पद्धती नाही तर निरोगी जीवन जगण्याची एक सततची प्रेरणा आहे. माझ्या सर्व बंधू भगिनींना आणि सर्व श्रोत्यांना एकच संदेश, घरातील प्रत्येकाची काळजी घेताना स्वतःची काळजी घ्यायला विसरू नका. तुमचे आरोग्य, तुमचा आनंद आणि तुमचे स्वावलंबन हे तितकेच महत्वाचे आहे. चला या आयुर्वेद दिनी आपण एक संकल्पना करूया, निरोगी कुटुंब, निरोगी समाज आणि आरोग्यदायी भारत घडवण्यासाठी आपण स्वतःपासूनच सुरुवात करूया. वेणुधुनीच्या सर्व श्रोत्यांना माझा मनपूर्वक धन्यवाद. मी डॉक्टर कादंबरी संदीप सगरे आपला निरोप घेते. पुन्हा भेटूया एका नवीन आरोग्य विषयासह, नव्या ज्ञानासह आणि नव्या ऊर्जेसह. आयुर्वेदाशी नाते जोडा, आरोग्याशी नाते जपा आणि जीवन आनंदाने जगा. आपले आरोग्य सदैव निरोगी, मनप्रसन्न आणि जीवन मंगलमय राहो. नमस्कार, धन्यवाद. जय आयुर्वेद.
0: थँक्यू सो मच मॅडम, खूप सुंदर अशी माहिती तुम्ही दिलेली आहे आणि आजच्या विषयासाठी तुम्ही वेळ दिला त्याबद्दल थँक्यू सो मच.
1: आणि तुम्हा सर्वांना आजच्या या 11 राष्ट्रीय आयुर्वेद दिनाच्या हार्दिक शुभेच्छा.
0: हा होता आजचा विशेष कार्यक्रम जो आपण केली वेणुधोनी 90.4 FM वरती ऐकत होतो. डॉक्टर कादंबरी संदीप सगरे आपल्यासोबत होत्या, ज्या केली श्री BMK आयुर्वेदा कॉलेज आणि हॉस्पिटलमध्ये डिपार्टमेंट ऑफ क्रिया शरीर येथे असोसिएट प्रोफेसर आहेत आणि त्याचसोबत KLEBM कंकणवाडी आयुर्वेदा हॉस्पिटलमध्ये प्रियंगू OPD कन्सल्टंट म्हणून कार्यरत आहेत. त्यांना आपण ऐकत होतो. कसा होता आजचा भाग जरूर कळवा, त्यासाठी नंबर आहे 9019904904. मनीषा पुन्हा येईल एक नवीन कार्यक्रम घेऊन, पण तोपर्यंत तुम्ही ऐकत्र वेणुधोनी 90.4 FM KLE कणसू. नमस्कार.

0: केली शतमानोत्सव चॅरिटेबल हॉस्पिटल आणि वैद्यकीय संशोधन केंद्र येळूर रोड,
1: अत्याधुनिक चिकित्सा अल्पदरामध्ये,
0: बीपीएल कार्ड धारकांना कमी दरामध्ये चिकित्सा,
1: ग्रामीण भागातील आरोग्य संजीवनी,
0: 500 वॉटांचं अत्याधुनिक हॉस्पिटल,
1: अनुभवी डॉक्टर आणि परिचारिका तसेच काळजी करणारे सहयोगी कर्मचारी,
0: 24 तास आपत्कालीन सुविधा आणि 24 तास अँब्युलन्स सुविधा देखील,
1: 30 कोटांची अत्याधुनिक नवीन सेवा, 8 हायटेक शस्त्रचिकित्सा,
0: ग्रामीण भागात घरपोच सुविधा पुरवणारे एकमेव हॉस्पिटल,
1: दर दुसऱ्या शनिवारी मोफत हेपेटायटिस लसीकरण,
0: अंध आणि मुलांच्या आरोग्यासाठी नवीन आणि विशेष कार्यक्रम, तसेच गर्भचैतन्य दर चौथ्या शनिवारी।
1: अधिक माहितीसाठी संपर्क करा
0: केएलई शतमानोत्सव चॅरिटेबल दवाखाना आणि वैद्यकीय संशोधन केंद्र येळूर रोड येळूर।
1: फोन नंबर 08312413777,
0: मोबाईल नंबर 8550877777।

0: केली शतमानोत्सव चॅरिटेबल हॉस्पिटल आणि वैद्यकीय संशोधन केंद्र येळूर रोड,
1: अत्याधुनिक चिकित्सा अल्पदरामध्ये,
0: बीपीएल कार्ड धारकांना कमी दरामध्ये चिकित्सा,
1: ग्रामीण भागातील आरोग्य संजीवनी,
0: 500 वॉटांचं अत्याधुनिक हॉस्पिटल,
1: अनुभवी डॉक्टर आणि परिचारिका तसेच काळजी करणारे सहयोगी कर्मचारी,
0: 24 तास आपत्कालीन सुविधा आणि 24 तास अँब्युलन्स सुविधा देखील,
1: 30 कोटांची अत्याधुनिक नवीन सेवा, 8 हायटेक शस्त्रचिकित्सा,
0: ग्रामीण भागात घरपोच सुविधा पुरवणारे एकमेव हॉस्पिटल,
1: दर दुसऱ्या शनिवारी मोफत हेपेटायटिस लसीकरण,
0: अंध आणि मुलांच्या आरोग्यासाठी नवीन आणि विशेष कार्यक्रम, तसेच गर्भचैतन्य दर चौथ्या शनिवारी।
1: अधिक माहितीसाठी संपर्क करा
0: केएलई शतमानोत्सव चॅरिटेबल दवाखाना आणि वैद्यकीय संशोधन केंद्र येळूर रोड येळूर।
1: फोन नंबर 08312413777,
0: मोबाईल नंबर 8550877777।

0: केली शतमानोत्सव चॅरिटेबल हॉस्पिटल आणि वैद्यकीय संशोधन केंद्र येळूर रोड,
1: अत्याधुनिक चिकित्सा अल्पदरामध्ये,
0: बीपीएल कार्ड धारकांना कमी दरामध्ये चिकित्सा,
1: ग्रामीण भागातील आरोग्य संजीवनी,
0: 500 वॉटांचं अत्याधुनिक हॉस्पिटल,
1: अनुभवी डॉक्टर आणि परिचारिका तसेच काळजी करणारे सहयोगी कर्मचारी,
0: 24 तास आपत्कालीन सुविधा आणि 24 तास अँब्युलन्स सुविधा देखील,
1: 30 कोटांची अत्याधुनिक नवीन सेवा, 8 हायटेक शस्त्रचिकित्सा,
0: ग्रामीण भागात घरपोच सुविधा पुरवणारे एकमेव हॉस्पिटल,
1: दर दुसऱ्या शनिवारी मोफत हेपेटायटिस लसीकरण,
0: अंध आणि मुलांच्या आरोग्यासाठी नवीन आणि विशेष कार्यक्रम, तसेच गर्भचैतन्य दर चौथ्या शनिवारी.
1: अधिक माहितीसाठी संपर्क करा
0: केली शतमानोत्सव चॅरिटेबल दवाखाना आणि वैद्यकीय संशोधन केंद्र येळूर रोड येळूर.
1: फोन नंबर 08312413777,
0: मोबाईल नंबर 8550877.

0: केली शतमानोत्सव चॅरिटेबल हॉस्पिटल आणि वैद्यकीय संशोधन केंद्र येळूर रोड,
1: अत्याधुनिक चिकित्सा अल्पदरामध्ये,
0: बीपीएल कार्ड धारकांना कमी दरामध्ये चिकित्सा,
1: ग्रामीण भागातील आरोग्य संजीवनी,
0: 500 वॉटांचं अत्याधुनिक हॉस्पिटल,
1: अनुभवी डॉक्टर आणि परिचारिका तसेच काळजी करणारे सहयोगी कर्मचारी,
0: 24 तास आपत्कालीन सुविधा आणि 24 तास अँब्युलन्स सुविधा देखील,
1: 30 कोटांची अत्याधुनिक नवीन सेवा, 8 हायटेक शस्त्रचिकित्सा,
0: ग्रामीण भागात घरपोच सुविधा पुरवणारे एकमेव हॉस्पिटल,
1: दर दुसऱ्या शनिवारी मोफत हेपेटायटिस लसीकरण,
0: अंध आणि मुलांच्या आरोग्यासाठी नवीन आणि विशेष कार्यक्रम, तसेच गर्भचैतन्य दर चौथ्या शनिवारी।
1: अधिक माहितीसाठी संपर्क करा
0: केएलई शतमानोत्सव चॅरिटेबल दवाखाना आणि वैद्यकीय संशोधन केंद्र येळूर रोड येळूर।
1: फोन नंबर 08312413777,
0: मोबाईल नंबर 8550877777।

0: केली शतमानोत्सव चॅरिटेबल हॉस्पिटल आणि वैद्यकीय संशोधन केंद्र येळूर रोड,
1: अत्याधुनिक चिकित्सा अल्पदरामध्ये,
0: बीपीएल कार्ड धारकांना कमी दरामध्ये चिकित्सा,
1: ग्रामीण भागातील आरोग्य संजीवनी,
0: 500 वॉटांचं अत्याधुनिक हॉस्पिटल,
1: अनुभवी डॉक्टर आणि परिचारिका तसेच काळजी करणारे सहयोगी कर्मचारी,
0: 24 तास आपत्कालीन सुविधा आणि 24 तास अँब्युलन्स सुविधा देखील,
1: 30 कोटांची अत्याधुनिक नवीन सेवा, 8 हायटेक शस्त्रचिकित्सा,
0: ग्रामीण भागात घरपोच सुविधा पुरवणारे एकमेव हॉस्पिटल,
1: दर दुसऱ्या शनिवारी मोफत हेपेटायटिस लसीकरण,
0: अंध आणि मुलांच्या आरोग्यासाठी नवीन आणि विशेष कार्यक्रम, तसेच गर्भचैतन्य दर चौथ्या शनिवारी।
1: अधिक माहितीसाठी संपर्क करा
0: केएलई शतमानोत्सव चॅरिटेबल दवाखाना आणि वैद्यकीय संशोधन केंद्र येळूर रोड येळूर।
1: फोन नंबर 08312413777,
0: मोबाईल नंबर 8550877777।